वंदन या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत आणि श्रोते आता सहभागी व्हायला त्यांनी कधीच सुरुवात केलेली आहे. सुयोग महाजन, प्रकाश जोशी, किशोर पाटील, हरिश्चंद्र पाटील, सुधीर दत्त मुणगेकर, संजय सिंग राजपूत, अपूर्व श्रोत्री, नित्यानंद पाटील, रत्नाकर भालेकर, विठ्ठल मसळेकर, राजू कराळे यांचा मेसेज आहे. त्यानंतर मंगेश जोशी, विक्रम आठवले, विनय जोग, वैष्णवी खुटले, वृंदा जाधव, अनिल गावडे, गजानन पाटील, दिलीप पाटील, जयेंद्र शहा, श्रुती भावे. त्यानंतर आपल्याला ओंकार काटकर यांचा मेसेज आहे. सुलभा काकडे, मधुकर रूपनवार, पंकज मोहोड, सीमा प्रभू, प्रदीप प्रभू. त्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे कल्पना वारे यांचा. सुरेश बावकर, स्वाती कुलकर्णी, शिरीष बेलसरे, विलास जोशी यांनी नाव नाही आपलं सांगितलेलं, कृष्णानंद कामत त्यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे. अजय काणे यांचा मेसेज आहे. प्रशांत मराठे, स्मिता आणि विवेक नेवाळकर, गोपाळ मेढेकर, किशोर पेडणेकर, सुनंदा पाटील, गौतम भिंगारडे, नरहरी जिंके, योगेश महाजन. त्यानंतर रघुनाथ पाटील यांचा मेसेज आहे. जयंत अनंत कानडे, शिवाजी दळवई, श्रीपाद जोशी, हरिश्चंद्र परमाळे, सुप्रिया रायकर, निरांबरी कुलकर्णी. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर यांचा. आपल्याला माधव वाघ यांनी नमस्कार म्हटलेला आहे. किशोर नाईक, राजेंद्र म्हात्रे यांचा मेसेज आहे. प्रशांत सावंत, आनंद परब, रवींद्र जोशी, जयश्री उमराणी, सुहास रिसबुड, अपूर्वा श्रोत्री, सुरेखा पाटील, रवींद्र तिलकारी. त्यानंतर रवींद्र साने, चैतन्य अत्रे, अनिल चिरलेकर, प्रज्ञा मानकामे या सगळ्यांनी आता मेसेजेसच्या माध्यमातून सहभाग नोंदवलाय. वंदन हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर सुद्धा.

वंदन, या कार्यक्रमामध्ये आपण भेटलोय आणि स्वतःसाठी पुरेसं असणं या भावनेबद्दल आपण बोलत असताना एके ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की हो, माझ्यात काहीतरी उणीवा आहेत, मी काही परफेक्ट नाही. त्यानंतर मी कधीकधी हळवा होतो, हळवी होते, किंवा मला कधीकधी भीती वाटते काही गोष्टींची. पण तसं जरी असलं, म्हणजे काहीही असलं, ही परिस्थिती आहे माझ्या मनाची त्यावेळची, काहीही असलं तरी एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही आणि हे सत्य आहे की मी तितकाच किंवा तितकीच खंबीरपणे उभी राहू शकते. माझ्यावर प्रेम करणारी माणसं आणि माझं स्वतःवर सुद्धा प्रेम आहे आणि माझ्या काही गोष्टी स्वतःच्या अशा आहेत ज्या मला पुन्हा उभं राहायला नेहमीच बळ देत असतात. आता हे माझ्यात काही गोष्टी स्वतःमध्ये आहेत हेच आपण स्वतःमध्ये पुरेसं असण्यासारखं आहे असं ह्या विचारवंतांचं म्हणणं आहे की काहीही जरी झालं तरी पुन्हा उभं राहायची ताकद जी आपल्यामध्ये असते आणि ती सगळ्यांमध्ये असते, फक्त त्याला कोणीतरी स्वतःच त्याला एक काय म्हणूया, त्याला एक आधार द्यावा लागतो किंवा त्याला प्रोत्साहन द्यावं लागतं, नाहीतर कोणीतरी प्रोत्साहन द्यावं लागतं की मग आपल्याला कधीतरी ही जाणीव होते की मी स्वतःसाठी पुरेसा आहे, मी स्वतःसाठी पुरेशी आहे सगळ्याच परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी. पूर्ण आनंद अनुभवण्यासाठी सुद्धा पुरेसं असणं फार आवश्यक आहे. ते जर आपण नसू ना तर त्या आनंदामध्ये सुद्धा काही जणांना काहीतरी कमतरता दिसू शकते की हां छान आहे, पण तो पण त्यांच्याबरोबर येऊ शकतो, तर तो किती आणू द्यायचा हे सुद्धा आपणच ठरवायचं असतं, नाही का? हे आजच्या आपल्या विधानांबद्दल झालं. एक सुंदरशी रचना ऐकूया आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या तलावाकाठच्या मंदिरांबद्दल, देवळांबद्दल, आज कुठल्या देवळाबद्दल बोलणार आहोत त्याच्याविषयी.

पेक्षा देवी सतीचं भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने काय झालं आणि मग ती जे 51 शक्तीपीठ त्यातून स्थापन झाली त्यात देवी सतीचे दोन्ही डोळे म्हणजे नयन या ठिकाणी पडले, त्यामुळेच ह्या जागेला नयना देवी किंवा नयना देवी असं नाव पडलं असंही म्हटलं जातं. अतिशय पुरातन असं छान मंदिर आहे आणि जर आपण बघितलं तर देवीचे मोठे डोळे तिकडे अशी पूर्ण मूर्ती असण्यापेक्षा देवीचे दोन मोठे तिथे कोरलेले डोळे दिसतात आणि त्या डोळ्यांकडे बघितल्यानंतर आपण असं कुठल्या तरी एका वेगळ्या छान पवित्र जगात गेल्यासारखं आपल्याला वाटतं. किंवा तिथे जाऊन जी मंडळी आली आहेत त्यांचा हा अनुभव असेल की नयना देवीचे डोळे बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतं, एक आश्वासक आधार आपल्याला वाटतो की कोणीतरी आपल्याकडे सारखं बघतंय, कोणाची तरी दृष्टी आपल्यावर सातत्याने आहे असं एक जाणीव आपल्याला तिथे गेल्यानंतर होते. आणि आजूबाजूला सिंहाचे पुतळे आहेत, हनुमान आणि गणेशाच्या मूर्ती आहेत, अतिशय जुनं असं छान पिंपळाचं झाड आहे या परिसरामध्ये जे खूप पवित्र मानलं जातं. आणि अर्थातच तलावाच्या काठी हे सुंदरसं मंदिर असल्यामुळे तिथे एक प्रकारची छान शांतता आपल्याला अनुभवायला मिळते आणि एक त्या तलावाचं पाणी आपण अनुभवू शकतो तिकडे त्या काठावर बसून आणि एकीकडे अत्यंत भक्तिभावाने नयना देवीच्या मंदिरात जाऊन तिचं दर्शनसुद्धा घेऊ शकतो. इतक्या सुंदर पद्धतीने तो सगळा एक अनुभव असतो. एकतर आपण जेव्हा नैनितालमध्ये जातो तेव्हा आपल्या प्रदेशापासून दूर गेल्यानंतर अशा छान थंड प्रदेशात गेल्यानंतर मनाला आधीच छान वाटत असतं, त्यातून नयना देवीचं मंदिर बघितल्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण ही मूर्ती पाहिल्यानंतर अजूनच आपल्याला वेगळं वाटायला लागतं, वेगळ्या जाणीवा निर्माण होतात. हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असेल. आज तलावाकाठची मंदिरं ह्या आपल्या छोट्याशा सिरीजमध्ये नयना देवी नैनिताल याविषयी आपण जाणून घेतलं. अगदी थोडक्यात जाणून घेतलं म्हणण्यापेक्षा आपण या कार्यक्रमात या सगळ्या गोष्टींचा एक समावेश करतो आहोत. या मंदिरांबद्दल, बऱ्याचशा मंदिरांबद्दल आपल्याला माहिती असेल, पण काही काही देवळं अशीही असणार आहेत ज्याबद्दल कदाचित काही थोडीशीच माहिती आपल्याला असेल, ती जास्त प्रमाणात आणण्याचा प्रयत्न मी जरूर करणार आहे. कोणी कोणी सहभाग नोंदवला आहे अगदी जाता जाता ते मी सांगेन, कारण वंदन या कार्यक्रमात आता इथेच थांबायची वेळ झाली. भरपूर छान मोठ्या प्रमाणात आपले श्रोते आपल्याला नेहमीच सहभागी होऊन कार्यक्रमाबद्दल सांगत असतात. प्रिया फाटक, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे राजश्री कुलकर्णी, मीता, वासुदेव राव, अशोक जाधव, प्रताप जाधव, दुर्गादास पल्लीवाल, खनिका भगत, सुवर्णा चौघुले, कांचन रानडे, राजाराम आव्हाड, त्यानंतर बलभीम बाबळ सुरे ह्यांचा मेसेज आहे आपल्याला, विकास आणि राजश्री कुलकर्णी, चंद्रशेखर भाटवडेकर, त्यानंतर अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, अशोक शिंत्रे, माधव वाघ, त्याच्यानंतर आपल्याला मेसेज आहे प्रशांत मराठे यांचा, आशा सोनावणे, लक्ष्मी मडकईकर, त्यानंतर नाशिकहून श्रीकृष्ण भोगले यांनी मेसेज केला आहे, अरविंद कुलकर्णी, अजिंक्य तारे, सतीश मगर, संजय कोळी, किरण चौधरी, विलास यांचा मेसेज आहे, रवी यांनीही मेसेज केलेला आहे आपल्याला, त्यानंतर अविनाश तारे, वंदन प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवला सुरेश गांधी यांनी, रत्नाकर सोहनी, मनीषा राणे, प्रकाश कुलकर्णी, नंदकुमार पाटील, वसंत खोत, प्रभाकर आपटे, त्यानंतर आपल्याला मेसेज केला आहे विजया खोत यांनी, विजया शिरपूरकर, गोदावरी रिसबुड यांचाही मेसेज आहे, स्वप्ना रिसबुड यांचा मेसेज आहे, मिलिंद राणे यांचा मेसेज आहे, सुनीता उत्तुरकर, चंद्रशेखर मुळेकर, मधुसूदन आठवले, जयश्री पोवळे, विवेक लोंढे, अंधेरीहून सुनील बर्वे यांनी मेसेज केला आहे, अपर्णा पटवर्धन, बाळकृष्ण पाटील, निशा लोहार, विनोद वैती, सी आर स्वामी, त्यानंतर अंजली पाटील, पुण्याहून सुहास सरवटे, वीणा नाडकर्णी, संदीप चिटणीस, जोगेश्वरीहून समीधा तांबे, चित्रा कर्वे, पूनम सोयतकर, त्याच्यानंतर चंदा सानप, मंदा भगत या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय. आणि आता मात्र मी वंदन या कार्यक्रमात इथेच आपला निरोप घेते. पुन्हा आपण भेटणार आहोत 6:05 रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये. आता हे जेव्हा गीत संपेल तेव्हा त्याच्यानंतर बातम्या असतील.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक इन स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोड काम, इतनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे।
3: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत रेनबो फंडेच्या पूर्वार्धात। आणि आज आपल्याबरोबर आहे मी रश्मी आंबेडकर, आज सुद्धा आपल्याबरोबर आहे मी रश्मी आंबेडकर आणि आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा मस्त वेगवेगळ्या विषयांनी रंगवणार आहोत, एक छानसा संवादसुद्धा साधणार आहोत। आत्ता आपल्या आजूबाजूला जे घडतं आहे, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट घडतीये एक मुंबईमध्ये, तर त्याविषयीसुद्धा आपण बोलणार आहोत। छान छान गाणी तर आपल्याबरोबर असतीलच, आत्ता सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया, त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज असणार आहे।

आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 36 अंश सेल्सिअस, कुलाबा इथे झाली 35 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 30 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकलेली नाही, सांताक्रूज इथली 76%. कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. येत्या 24 तासांकरता मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानाचा अंदाज असा आहे, आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि त्याबरोबरीने उष्ण आणि आर्द्र अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अनुभव येणार आहे. या दरम्यान कमाल तापमानाची नोंद 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाची नोंद 29 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत कोणतीही सूचना अगर इशारा नाही. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आत्ताच आपण ऐकलत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलेलो असताना आपण स्वागत सिरीज आपली सुरू केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं स्वागत जगभरात कसं केलं जातं त्याबद्दल आपण बोलतोय. मग शाळेत पहिला दिवस असतो तेव्हा मुलांचं स्वागत कसं केलं जातं त्याच्याबद्दल आपण बोललो. त्याच्यानंतर आपण जेव्हा नवीन भाषा एखादी शिकतो त्या भाषेचं स्वागत आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं करतो याविषयी सुद्धा आपण बोललेलो आहोत. मधला एपिसोड कुठला जरा सांगू शकाल का, कुठलं स्वागत आपण केलं? नाही, मी विसरलं नाही आहे, मला माहिती आपण कोणतं स्वागत केलं आहे, पण तरी पण असंच आपण स्वागत सिरीजमध्ये कशा कशाबद्दल बोललो हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत? नव्या घराचं स्वागत. घर ही गोष्ट अशी आहे की जी आपल्याला जिथे पोहोचल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की हे सुख आहे आणि ह्या सुखाबद्दल आपण वर्णनच करू शकत नाही असं आपल्याला आपल्या घरात गेल्यानंतर वाटतं. मग अनेक वेगवेगळे बदल त्यानिमित्ताने होतात. काही मंडळी आपलं जे राहतं घर आहे, पूर्वापार जे आपण राहतोय त्याच घरात राहणं पसंत करून त्याच्यामध्ये दर काही वर्षांनी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात, रिनोव्हेशन करून त्या दृष्टीने आपण काही बदल करू शकतो का असं बघतात. किंवा काही मंडळींचं असं एक स्वप्न असतं की ज्या घरात आपण राहतो आहोत ते घर तसंच ठेवून आणखीन एखादं नवीन घर आपण बांधावं, किंवा हे जाऊ देत आता नवीन घरात जावं. तर नवीन घरात गेल्यानंतर, आणि ही गोष्ट आपल्या इथे फार वारंवार होत नाही, पण जर आपण आपल्या देशाच्या पलीकडे गेलो तर काही काही देशांमध्ये हे घर बदलणं हे करावं लागतं काही कारणांमुळे. मग अशा वेळेला नव्या घरात जेव्हा मंडळी जातात तेव्हा त्या घराचं स्वागत कसं केलं जातं किंवा ते घर आपलं स्वागत कसं करतं अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण नव्या घरात गेल्यानंतर कशा पद्धतीने स्वागत केलं जातं, तर बऱ्याच संस्कृतींमध्ये, आशियाई संस्कृती असतील, काही प्रमाणामध्ये युरोपियन संस्कृती आहेत, काही प्रमाणात रशियामधले देश किंवा जवळपासचे जे देश आहेत तिथे जर आपण गेलो ना, तर बऱ्याच ठिकाणी नव्या घरामध्ये खूप सकारात्मक आणि छान ऊर्जा असावी, किंवा आधीची ऊर्जा जर काही असेल आणि जर काही वेगळ्या वाईब्स आपल्याला मिळत असतील त्यातून तर त्या सगळ्या दूर व्हाव्यात आणि नवीन सकारात्मक ऊर्जा तिथे यावी ह्यासाठी नव्या घरात गेल्या गेल्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात. म्हणजे जर आपण आशियामधल्या काही देशांमध्ये गेलो तर काही ठिकाणी अननस हे खूप समृद्धीचं आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं संस्कृतीमध्ये काही, आणि मग त्याच्यामुळे घरात पैसा येतो किंवा चांगली ऊर्जा येते असं म्हटलं जातं. मग घरात प्रवेश करत असताना जमिनीवर अननस फिरवला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या घरात सुबत्ता नांदेल किंवा चांगली ऊर्जा येईल अशा प्रकारची त्याच्या मागची धारणा आहे. किंवा जर स्लाविक देशांमध्ये आपण गेलो, मी म्हटलं तसं की रशियाच्या आसपासचे जे देश आहेत त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर सगळ्यात आधी घरामध्ये मांजरीला सोडलं जातं आणि ती जिथे बसेल किंवा ती जिथे जास्त तिचा वावर असेल तिथे जास्त चांगली ऊर्जा आहे असं मानलं जातं आणि मग तिथे काही गोष्टी अरेंज केल्या जातात किंवा काही वस्तू आवर्जून ठेवल्या जातात. आशियामधल्या आणखीन काही देशांमध्ये पूजा केली जाते किंवा शुभचिन्ह काढली जातात जे आपल्याकडे सुद्धा आपण करतो घरात प्रवेश करत असताना पूजा वगैरे, पण इतरही ठिकाणी अशा प्रकारच्या शुभचिन्ह काढण्याची परंपरा किंवा प्रथा आहे या देशांमध्ये. अजून काय काय केलं जातं, अजून वेगवेगळ्या प्रकारे नव्या घराचं स्वागत कसं केलं जातं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. दोन गाणी ऐकवेन आणि मग पुढल्या संवादाकडे जाऊया.

पुढे जाण्याअगोदर पटकन प्रणोती कुलकर्णी, भूषण दळवी, मिलिंद शेट्टे, आशा डोळस, रवींद्र बाळसराफ, त्यानंतर श्रीनिवास कुलकर्णी, प्रकाश जोशी, दत्ता वैती, जयेंद्र शहा, सरोज कुर्डूकर, अरुण गावकर, रघुवीर भावळ, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अशोक कळंबरकर, त्यानंतर रवींद्र कुडाळकर, रेवती सरनाईक, रवींद्र सरनाईक, मंगेश म्हात्रे, किरण, या सगळ्या मंडळींनी मेसेजेस केलेले आहेत. दिनेश महाजन यांचा मेसेज आहे, चित्रा मांडके, शिल्पा तोडणकर, गायत्री वैशंपायन, दिलीप वाणी, कृष्णानंद कामत, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे राज यांचा, आपल्याला माधव वाघ यांनी मेसेज केला आहे, प्रफुल्ल गोखले यांचा मेसेज आहे, आणि बाकीचे सगळे श्रोते हे आपल्याशी सुरुवातीपासून जोडलेले आहेतच. आपण बोलतो आहोत घराचं स्वागत कसं केलं जातं. नव्या घरात जेव्हा आपण जातो तेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये या नव्या घरात जात असताना त्या घराचं स्वागत कसं केलं जातं, काय काय गोष्टी केल्या जातात. फिलिपिन्स वगैरे सारखे जे देश आहेत त्याच्यामध्ये नवीन घरात पहिल्यांदा जेव्हा पाऊल ठेवलं जातं तेव्हा मुख्य जी खोली असते, पहिली खोली, त्याच्यामध्ये ना नाणी फेकली जातात. त्यामुळे आर्थिक समृद्धी येते किंवा कधीही घरात पैशांची कमतरता भासणार नाही अशी त्यामागची धारणा आहे. त्यामुळे घरात शिरताना आधी तांदूळ किंवा अशा गोष्टी आणले जातात आणि मग आधी नाणीसुद्धा त्याच्यामध्ये संपूर्ण घरभर पहिल्या खोलीमध्ये पसरवली जातात, जेणेकरून समृद्ध असेल घर आणि सुबत्ता असेल कायम, धनधान्य कायम आपल्या घरात असेल. हे जर तुम्ही युरोपाच्या वरच्या भागामध्ये गेलात, आयर्लंड किंवा स्कॉटलंड सारख्या भागात, तर जुन्या काळामध्ये घर उबदार ठेवण्यासाठी बघा किंवा एकंदरीतच घरात सकारात्मक ऊर्जा ठेवण्यासाठी शेकोटी किंवा शेगडी घरात म्हणजे पेटवण्याच्या आधी तो शेजाऱ्यांच्या घरातनं कोळसा आणला जायचा, स्वतःच्या घरातनं किंवा स्वतःचा असं वापरला जायचा नाही, शेजाऱ्यांच्या घरातनं कोळसा आणून शेकोटी पेटवली जायची. आता मेणबत्तीने जागा घेतली त्याची, पण पूर्वीच्या काळी जेव्हा वीज नव्हती आणि शेकोटीवर किंवा अशा पद्धतीवर आगीशी संबंधित जेव्हा सगळ्या गोष्टी असायच्या तेव्हा नवीन घरात प्रवेश करत असताना ती ऊर्जा चांगली राहावी किंवा कायमच तिथे छान समृद्धी असावी यासाठी शेजारच्यांच्या कोळशाने आपल्या घरामध्ये शेकोटी पेटवली जायची. जपानमध्ये जर तुम्ही नव्या घरामध्ये गेलात तर एक विशिष्ट वनस्पती असते त्यांची ज्याला सेक्रेड लिली असं सुद्धा म्हटलं जातं, ते रोपटं बरोबर नेण्याची प्रथा आहे. आणि हे रोपटं कशाचं प्रतीक आहे तर ते दीर्घायुष्याचं प्रतीक आहे, सुरक्षिततेचं प्रतीक आहे, जे घरात कायम नांदत राहील. लॅटिन अमेरिकेमध्ये घर धुतलं जातं. नवीन घरात गेल्यानंतर पहिली गोष्ट काय करायची, घर स्वच्छ धुवून काढायचं. त्याच्यामागची भावना काय आहे किंवा त्याच्यामागचा विश्वास काय आहे, पुन्हा एकदा तेच की आधीची जर काही ऊर्जा असेल जी आपल्याला नकोशी असेल ती पूर्णपणे जाऊन आणि अर्थात घर स्वच्छ पुन्हा नव्याने आपल्या स्टाईलने करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहावी यासाठी तशा पद्धतीचं एक तो एक कार्यक्रम असतो, सोहळा असतो घर धुण्याचा. दिवाळी आठवली असेल आपल्याला, पण तिथे नवीन घरात गेल्यावर हे होतं. आणि जर आपण आफ्रिकेमधल्या काही भागामध्ये गेलो तर तिथे अर्थातच त्या संस्कृतीनुसार घरात प्रवेश करण्याआधी सगळं गाव, सगळे नातेवाईक एकत्र येतात, अंगणामध्ये पारंपरिक नृत्य करतात, गाणी गातात, तिथे सुद्धा शेकोटी असते, त्याच्याभोवती नाचतात, जेवणाचा आनंद घेतला जातो. आणि मग अशी पार्टी वेगवेगळ्या पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा आपल्याला अनुभवता येते की घरात हाऊस वॉर्मिंग ज्याला म्हटलं जातं तशा पार्टीजचं आयोजन केलं जातं. पण आफ्रिकेमध्ये मात्र सगळं कुटुंब आणि गाव एकत्र जमतं अंगणात आणि त्या पारंपरिक नृत्यावर सगळेजण मस्त ते साजरा करतात की आपण आता आपल्या नवीन घरात जाणार आहोत. तुम्हाला आठवतंय का की गेल्या वेळेला जेव्हा मी सांगितलं होतं की पाहुणे जेव्हा येतात तेव्हा त्यांचं स्वागत कोणता वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ देऊन केलं जातं आणि युरोपातल्या काही देशांमध्ये मीठ आणि पाव देण्याची पद्धत आहे हे मी सांगितलं होतं, तर काही युरोपियन देशांमध्ये नव्या घरात गेल्यानंतर सुद्धा मीठ आणि पाव बरोबर घेऊन जायचा आणि मग ते सगळ्यांनी खायचं अशी पद्धत आहे, जेणेकरून समृद्धी राहील आणि एक शाश्वत ऊर्जा तिथे राहील. अशा वेगवेगळ्या पद्धतीने
नवीन घराचं स्वागत जगभरात केलं जातं. आपल्याकडे सुद्धा तो एक सोहळा असतो, ते एक समाधान असतं की आपण नवीन घर घेतलंय आणि आता इथून आपला पुढचा प्रवास आयुष्याचा आपल्या नवीन घरात असणार आहे, नव्या आठवणी असणार आहेत, आधीच्या सगळ्या बरोबर घेऊन आपण नव्या जगात प्रवेश करणार आहोत. ही भावना खूप मोठी असते आणि ती वैश्विक आहे, युनिव्हर्सल आहे. हे आत्ता हे ऐकल्यानंतर आपल्याला जाणवलं असेल की नव्या घरात जाण्याचा जो आनंद आहे तो युनिव्हर्सल आहे.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

0: रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आणि आज आपल्या बरोबर आहे मी रश्मी आंबेडकर. चित्रपट हे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात आणि आपल्याला इतकं सुंदर एका वेगळ्या जगात ते घेऊन जातात. हे असतोच, आपण सिनेमा तर बघतोच पूर्ण लांबीचा, पण त्याबरोबरीने शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज आवडणारी सुद्धा बरीच मंडळी आहेत. आणि त्याच्यासाठी खास असा डेडिकेटेड मिफ मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सध्या मुंबईमध्ये सुरू आहे. तर साधारण काय त्याचं स्वरूप आहे, काय महत्त्व आहे, हे सगळं सांगण्यासाठी संतोष पाठारे सरांना आता आपण दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणार आहोत. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचे डिरेक्टर आहेत सर, त्याच्यानंतर चित्रपट विश्लेषक आहेत, स्वतः लिहितात, डिरेक्ट करतात वेगवेगळे चित्रपट, आणि त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे चित्रपटांविषयीचा. तर त्यांच्याशी बोलूया आणि त्यांना विचारूया की मिफबद्दल सध्या काय सुरू आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुप्रभात. सकाळी सकाळी चित्रपटांबद्दल आपण बोलणार आहोत. मिफ बद्दल तुमचा अभ्यास खूप मोठा आहे आणि वेगवेगळ्या फेस्टिवल्स मध्ये तुम्ही जाता आणि जागतिक स्तरावरचे चित्रपट बघता. तर मुळात हे जे वेगवेगळे फिल्म फेस्टिवल्स होतात, इफ्फी झालंच आता अलीकडेच, आणि आता मिफ सध्या सुरू आहे मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तर त्याबद्दल सर काय सांगाल?
1: मिफ्स हे 19वी एडिशन आहे आणि मुंबईमध्ये हा विशेष करून भरवला जो जातो तो 2 वर्षांनी भारत सरकारतर्फे हा महोत्सव भरवला जातो. आणि त्याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे डॉक्युमेंटरीज, म्हणजे माहितीपट, लघुपट आणि आता अॅनिमेशनपट. तर या सर्व लघुपटांना एक मोठं व्यासपीठ मिळावं, एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ मिळावं. त्यात तुम्ही इफ्फीचा उल्लेख केला तर इफ्फीमध्ये बहुतांशी फीचर फिल्म्स असतात, कथात्मक चित्रपट असतात. परंतु जर आज तुम्ही पाहिलं तर या कथात्मक चित्रपटांपेक्षाही लघुपट आणि माहितीपट यांची संख्या, बनवणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. आणि आता साधनं सोयीची झाल्यामुळे, म्हणजे अगदी तुम्ही मोबाईलवर शूट करू शकत असल्यामुळे माहितीपट, लघुपट हे मोठ्या प्रमाणावर बनवले जात आहेत. आणि मला वाटतं की हेच महत्व आहे या इफ्फी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं. येस, कारण हा 15 जून पासून आता सुरू झालाय आणि हे 19वं वर्ष आहे. मी जसं म्हटलं की 90च्या दशकात हा सुरू केला गेला आणि त्याचं अर्थातच त्याच्या मागचं मोठं एक कारण असं होतं की लघुपट आणि माहितीपटांमधून एक वेगळं विश्व आपल्याला दिसतं, म्हणजे जे मनोरंजनाच्या पलीकडे जाणारं जे एक विश्व आहे ते उलगडतं या सगळ्या फिल्म्स मधून. आणि आता तर कसं झालंय की वेगळ्या वेगळ्या चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या संस्था झालेल्या आहेत, कॉलेज आणि महाविद्यालयीन जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये चित्रपट हा विषय अभ्यासला जातोय आणि मुलांनी या मीडियाकडे अधिक सजगपणे, अधिक चौकसपणे पाहावं यासाठी त्यांना ते लघुपट बनवत आहेत. किंवा काही जण फीचर फिल्म बनवण्याची एक स्टेप म्हणून सुद्धा लघुपटांकडे पाहतात. तर मला असं वाटतं की मिफ्स हे वैशिष्ट्य आहे की या सगळ्यांना एक व्यासपीठ देणे.

0: प्रत्येक वर्षी हे जे सगळे फिल्म फेस्टिवल्स होतात त्या प्रत्येक वर्षाचं काहीतरी एक वेगळेपण असतं, वैशिष्ट्य असतं, मग त्यांच्या विषयांचं असेल किंवा आता तुम्ही म्हणालात तसं की तरुणांसाठी जे फिल्म मेकर्स होऊ घातले त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं व्यासपीठ आहे. तर ह्या वर्षीचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवतंय, विषयांच्या बाबतीत म्हणा, सादरीकरणाच्या बाबतीत म्हणा?
1: नाही, आता कसं झालंय की आता आपण सगळेजण AI हे ऐकतोच आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल आपण ऐकतो आहोत आणि त्याचा वापर बरीच मंडळी आता करत आहेत आपल्या, आणि ह्या लेखनापासूनच याची सुरुवात होते. म्हणजे केवळ चित्रणातच नाही तर लेखनात सुद्धा AI ची मदत घेणं हे सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ताचा जो मीफ आहे त्याच्यात सुद्धा काही AI चा प्रभाव दिसतोय, किंवा त्यांची जी म्हणजे चित्रपट महोत्सवाची एक जी फीत असते, चित्रफीत असते, त्याच्यात सुद्धा तुम्हाला AI चा वापर खूप नजाकतीने केलेला तुम्हाला दिसेल. आता यात कसं आहे की या वेळेला जो मीफ आम्ही पाहतो आहोत तर त्याच्यात साधारण 47 देशांमधले लघुपट आणि माहितीपट आलेले आहेत आणि विषय वेगळेवेगळे आहेत. तुम्ही जसं म्हणालात तसं की यात विषयात पूर्णपणे वेगळेपण आहे. म्हणजे उदाहरणार्थ ह्या महोत्सवाचं जे ओपनिंग झालं, जो शुभारंभ झाला, तो टाइम अँड वॉटर्स नावाच्या सारा डोसा दिग्दर्शित माहितीपटाने झाला. आणि माणूस आणि निसर्ग यातलं जे काही नातं आहे आणि काळानुरूप जे बदलत जात आहे, ह्या नात्याचा वेध, आणखी पर्यावरणाचा पर्यावरणाचा वेध सारडोसा यांनी या माहितीपटात घेतला होता. अत्यंत महत्वाचा असा हा आजच्या काळातला माहितीपट मला वाटतो, कारण माणूस पर्यावरणाचा ऱ्हास करत जातोय आणि त्याच वेळेला आपली जी नाती आहे ती कुठेतरी विषमिषित होत आहे, माणसा माणसामध्ये कुठेतरी दरी येते. म्हणजे जसं त्या आइसलँड मधले जे काही बर्फ आहे ते विथळू लागतंय आणि त्याच्यामुळे पर्यावरणात तिथे बदल होत आहे, तसंच हा जो निवेदक आहे त्याचे आजी आजोबा, त्याचे वडील, आई, ह्या सगळ्या पिढ्यांमध्ये कसे बदल घडत गेले आहेत हे तो अगदी सूक्ष्मपणे आपल्याला ते बघायला मिळतं. किंवा ओपनिंगची जी दुसरी फिल्म होती गुड लक टू यू ऑल नावाची, ही कॅनडाची कॉर्डेल बार्कर यांची फिल्म होती, अॅनिमेशन फिल्म, तर त्याच्यात एक मुलगी, तिचं खेळणं आणि मग त्याच्यातून उलगडत जाणारा AI चा प्रवास, म्हणजे AI किंवा एकूणच ही जी नवीन आधुनिक तंत्र आहेत ही माणसाच्या जीवनावर किंवा त्याच्या एका इनोसन्सवर कसा गाला घालतायत, तर याचं खूप छान चित्रण होतं. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचे अॅनिमेशन पट, अशा पद्धतीचे माहितीपट आणि लघुपट हे या महोत्सवात दाखवले जात आहेत. आणि तुम्ही वैशिष्ट्य वेगळे पण जर विचाराल तर आता वेव्ज हा जो एक हे आलेला आहे, वेव्ज डॉक बाजार यावर्षी सुरू केलाय, कारण अनेकांना हाच महत्वाचा प्रश्न असतो की तुम्ही डॉक्युमेंटरी बनवता, तुम्ही लघुपट बनवता, त्याचं पुढे काय होतं, त्याचं ते मार्केटिंग होतं का, मग ते मार्केटिंग व्हावं किंवा हे लघुपट सामान्य लोकांपर्यंत पोहोचावे, ते निर्माण करणाऱ्या लोकांना त्यातून काहीतरी आर्थिक फायदा व्हावा आणि ते एका वेगळ्या जागतिक स्तरावर म्हणजे बाजारपेठेत ते जावे, त्याच्यासाठी सुद्धा वेव्ज डॉग बाजारमध्ये प्रयत्न केले जात आहेत. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचा प्रयत्न होणं हे फार महत्वाचं होतं, अन्यथा डॉक्युमेंटरी आणि माहितीपट हे दुर्लक्षित राहतात सर्वसामान्य प्रेक्षकांकडून, तर तो प्रयत्न इथे होताना दिसतोय.
0: क्या बात. मराठी शॉर्ट फिल्म आणि मराठी माहितीपट काही आहेत का, त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: अर्थातच, कारण काय झालंय की आपले अनेक चित्रपट करते आहेत, तरुण मंडळी आहेत जे बनवत आहेत. तर अमोल जाधव हे एक ऍड फिल्म मेकर, त्यांची देवा अस्पृण भय नावाची जी हा जो लघुपट आहे हा मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा जी असते त्या स्पर्धेमध्ये आहे. तसंच मग दिग्विजय आंधोरीकरची रोजेस आर, आदित्य खोडेचा फ्री एज बर्ड, तर ह्या हे मराठी लघुपट सुद्धा नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये आहेत. तर मला खूप बरं वाटतंय की आपल्याकडच्या या मंडळींना, या तरुण मंडळींना याच्यामध्ये वाव मिळतो आहे. आणि त्याचबरोबरीने यावर्षी एक महत्वाची गोष्ट झालेली आहे की दादासाहेब फाळके फिल्म सिटी जी आहे, तर त्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण भूतकरू दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळावं. कारण काय होतं की ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा असल्यामुळे सगळ्या प्रदेशांना प्राधान्य द्यायचं असल्यामुळे मराठीला, म्हणजे मराठीतले एक 4 ते 5 महत्वाचे लघुपट आणि माहितीपट असतात, परंतु जे इतके मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे बनतात, तर त्याच्यासाठी मग दादासाहेब फाळके फिल्म सिटीच्या सगळे अधिकारी आणि त्यांचं जे व्यवस्थापन आहे त्यांनी असा विचार केला

0: चित्रपट या महोत्सवात दाखवले जात आहेत आणि मराठी प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही. पण मला असं वाटतं की मुंबईकरांनी केवळ मराठीच नाही तर जे जागतिक दर्जाचे जे लघुपट आणि माहितीपट आहेत ते बघण्यासाठी एनएफडीसीच्या पेडर रोडवरचं जे हे आहे ठिकाण आहे तिथे यायला हवं. कारण मुंबईकरांची जरा मला उणीव जाणवतीये कारण खूप इतर प्रदेशातून म्हणजे अगदी अजून एक वैशिष्ट्य सांगायचं तर नॉर्थ ईस्टचे जे लघुपट आहेत आणि माहितीपट आहेत म्हणजे आसाम त्रिपुरा इथे तयार झालेले लघुपट इथे आता यावेळेला आलेले आहेत आणि ती मंडळी इथे आलेली आहेत म्हणजे त्याच्यानंतर कर्नाटकचे आमचे एच एल नरहरी राव आहेत हे 86 वर्षाचे आमचे फिल्म सोसायटीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी त्यांच्या सुचित्रा फिल्म सोसायटीवर द सिनेमा टेम्पल नावाची जी जो माहितीपट केलाय तो पण इथे दाखवला गेलाय. तर मला असं वाटतं की मुंबईकर प्रेक्षकांनी जरूर या सगळ्या फेस्टिवलचा आस्वाद घ्यायला पाहिजे. अजूनही वेळ आहे म्हणजे अजून
1: त्यामुळे आपण सगळे छान छान हे लघुपट आणि माहितीपट बघू शकतो. सर मला थोडासा वेगळा प्रश्न जाता जाता विचारायचा आहे की आपण आता हे लघुपट असतील माहितीपट असतील किंवा काही प्रमाणात फिल्म्स असतील ह्याच्यामध्ये खूपच आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते तसंच्या तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या गोष्टींमधून नाही का. तर ह्या सगळ्यामध्ये फिल्म्स आपल्याला पूर्वीपासून एका फॅन्टसीच्या जगात घेऊन जातात एक असं स्वप्नवत जग असतं चित्रपटांचं. तर ते जग थोडंसं मागे पडतंय असं वाटतंय का कारण नाही अजूनही त्याच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत आणि फिल्म्स बनवतात काय सांगायला जाता जाता.
0: या दोन गोष्टी आहेत एक तर माहितीपटात तर वास्तव टिकलं जातं त्याच्यामुळे त्याच्यात फॅन्टसीचा एलिमेंट येणं हे जरा कठीण आहे. पण लघुपट आणि अॅनिमेशन पट अॅनिमेशन पटात तर फॅन्टसीला खूप मोठा वाव आहे आणि मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी तो एक्सप्लोअर केला पाहिजे. लघुपट पाहताना सुद्धा एक लक्षात येतं ना की अनेकदा प्रबोधन करणारा लघुपट असं एक छोटस एक टॅग असतो त्याच्यावर तर तो न धरता म्हणजे प्रत्येक लघुपटाचा थेट प्रचार किंवा प्रबोधन न करता एक संवेदनशीलता त्याच्यामध्ये असेल तर अशा पद्धतीचे लघुपट बनायला पाहिजेत. म्हणजे अगदीच सांगायचं तुमच्या या प्रश्नाचं थेट उत्तर तर विनोदी लघुपट आपल्याला पाहायला मिळत नाही तर अशा पद्धतीचं काहीतरी म्हणजे आता ह्याच्यात अभिजित दळवींचा एक हमसफर नावाचा मराठी लघुपट आहे तर त्याच्यात विजय पाटकरांची भूमिका आहे त्याच्यात तो थोडासा एलिमेंट आहे एक वेगळा एलिमेंट त्याच्यात आहे. परंतु मला असं वाटतं की थरारपट असेल हॉरर असेल किंवा विनोद असेल म्हणजे हे ज्या हे ज्या वेगळ्या वेगळ्या विधा आहेत आपल्या तर त्या यायला हव्यात त्या येत नाहीत असं मला जाणवतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर हे आलं तर एक पूर्ण परिपूर्णता येईल या सगळ्या लघुपटांच्या विश्वाला असं मला वाटतं.
1: धन्यवाद सर. खूप कमी वेळामध्ये खरं तर चित्रपटाच्या विश्वाबद्दल बोलायला सुरुवात केल्यानंतर आपण सगळेच त्याच्यावर इतकं प्रेम करतो की आपण खूप त्याच्याबद्दल बोलू शकतो गप्पा मारू शकतो. पण मिफ बद्दल इतकं छान आणि नेटकं आम्हाला सांगितलं तुमचं मनापासून आभार. मध्ये खूपच माहितीपूर्ण असं आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलं या मिफबद्दल आणि मला खात्री आहे सर की तुमच्या या सांगण्यामुळे मुंबईकर जे आपले सगळे ऐकणारे श्रोते आहेत ते नक्की मिफ बघायला जातील. शेवटचे 3 दिवस आहेत तुम्ही म्हणताय तर ह्या सगळ्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद
1: आणि आमच्याशी बोलल्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू थँक्यू.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

आणि आता प्रादेशिक बातमीपत्र असणार आहे 7:10, पण त्याआधी आत्तापर्यंत प्रफुल्ल गोखले, महादेव म्हात्रे, निलेश काठे, मीनल महंत, नम्रता सामंत, दत्तात्रय आडत, दिलीप वाणी, त्यानंतर अनंत सप्रे आपल्याला मेसेज केला आहे, सुमेधा परांजपे यांनी, प्रवीण बहाडकर, मंदा पेडणेकर, श्रेय मिलेश, आर्य राऊत, त्यानंतर आपल्याला गिरगावहून मीना वैद्य यांनी मेसेज केला आहे, राजेंद्र येखे, सुनंदा पाटील, आपल्याला रवींद्र खरे यांचा मेसेज आहे, दिलीप पाटील यांनीही मेसेज केलेला आहे, प्रशांत नाईक, वसुधा देवस्थळी, विजय जोशी, सचिन क्षीरसागर, त्यानंतर सूर्यकांत कुंभार, चंद्रकांत ठाकूर, मिलिंद टिपणीस, प्रदीप अंतरिक्षण, श्रावणी आणि मंगेश भगत, विकास गडकरी, मंगेश घरत के, राघव कुमार, वैष्णवी खुटले, नरेंद्र सामंत, कमलिनी महाजनी, कमलाकर शेळके, हरिश्चंद्र पाटील, ईश्वरदास शेट्टी, कुमार बर्वे, त्यानंतर नरेंद्र जाधव यांनी सुद्धा आपल्याला मेसेज केला. या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात आत्ता मेसेज करून सहभाग नोंदवला आणि 5 आपले जे श्रोते आपल्याबरोबर आहेत ते तर जोडलेले आहेतच, आणि त्याबरोबरीने असेही अनेक श्रोते आहेत जे आपला कार्यक्रम छान ऐकतात पण मेसेज किंवा फोन करत नाहीत, पण ते कार्यक्रम ऐकत असतात मनापासून. त्या सगळ्या श्रोत्यांच्या सहभागाबद्दल सुद्धा मनापासून आभार मानते. सुंदरचं गाणं शोभा गुरटू यांच्या स्वरात आणि त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्राहून दिलं जाणार आहे.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार। गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आता सविस्तर बातम्या। भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते। एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले। भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे। देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं। फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले। फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या। दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं। यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे। पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं। एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत। देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते। संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जा

अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतिमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही परीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल, तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रीय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले.

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ वन मोर काम इथनो आराम सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे। रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे।
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक भटकंती खास। स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे। रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे।
3: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांना नमस्कार। आणि आताच जर कोणी रेडिओ लावला असेल तर त्यांना सुप्रभात। आपण 5 वाजल्यापासून एकमेकांच्या बरोबर आहोत आणि आता रेनबो फंडेच्या उत्तरार्धात भेटत असताना सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया। त्यानंतर पटकन आनंदी राहण्यासाठी काय करायचंय त्याबद्दल सांगणार आहे। आणि आपण जेव्हा एकमेकांना काही गोष्टी छान फॉरवर्ड करतो, त्या फॉरवर्ड करत असताना काही व्हिडिओज असे असतात की जे जरूर आपण एकमेकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असं वाटतं, तर त्यातल्या एखाद्या व्हिडिओबद्दल नक्की सांगूया। कारण सोशल मीडिया हा आता आपल्या आयुष्याचा एक भाग झालाय आणि आपण एकमेकांना कोणती माहिती पोहोचवतोय किंवा कोणते व्हिडिओ फॉरवर्ड करतोय यावर कदाचित भविष्यामध्ये असंही होऊ शकतं की आपला दिवसभराचा मूड किंवा आपण कशा एकंदरीत मनस्थितीत असू हे सुद्धा होईल। काय होईल काही सांगता येत नाही या सोशल मीडियामुळे। पण मग आपण छान एखादी गोष्ट कशी आपण फॉरवर्ड करू शकतो त्याबद्दल आपण बोलणार आहोत। गाणं आणि मग आनंदी राहण्यासाठी काय करायचंय तो पर्याय आणि पुढचे विषय।

रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

आणि पटकन आनंदी होण्यासाठी काय करायचं आहे, तर आज ना जागतिक स्तरावर एक खूप सुंदर दिवस साजरा होतोय आणि तो म्हणजे हळूहळू निवांत आनंदाने चालण्याचा. म्हणजे लोक फिट राहण्यासाठी जॉगिंग करतात किंवा फास्ट चालतात, तर हा चालण्याचा प्रकार आहे. त्याच्या उलट आनंदी शांतपणे हळू चालायचं. मी बघा करून हे फार अवघड आहे. आपण आपल्या वेगापर्यंत पोहोचतोच. काही जणांना खूप फास्ट चालायची सवय असते. आपला वेग सोडून देऊन हळू चालणं ही गोष्ट अवघड आहे पण आनंददायी आहे. जेव्हा आपल्याला वाटेल कधी करू शकतो आपण हा आज दिवसभरात कधीही करू शकतो. मग जेव्हा आपल्याला असं वाटेल ना की कंटाळा आता आलाच आहे, म्हणजे येणारच आहे काही क्षणात, त्यावेळेला आपण जिथे कुठे असू, मग घरात असू, ऑफिसमध्ये असू किंवा रस्त्यावर असू, चालत आता बसमध्ये प्रवास वगैरे करत असू तर किंवा ट्रेनमध्ये असू तर त्या क्षणाला करता येणार नाही, पण कल्पना करू शकतो की मी जेव्हा उतरीन तेव्हा हे मी अंमलात आणीन. तर जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा निदान 15-30 सेकंद बघा खूप असतात हा. आपल्याला असं वाटतं 30 सेकंद, पण कधी कधी ती खूप असतात. किंवा एखादं मिनिट आपण आपला फोन, आपल्या डोक्यातले विचार तर नाही जाऊ शकत, ते आपल्या बरोबर असतात, पण आपला फोन, आपला सोशल मीडिया स्क्रीन, आपली जी काही समोर असेल ती, लॅपटॉप असेल, टी व्ही असेल, जे काही, ते थोडंसं बाजूला ठेवूया आणि 15-30 सेकंद फक्त, किंवा ज्यांना 1-2 मिनिटं शक्य आहे, ज्यांना 10 मिनिटं शक्य आहे, त्या सगळ्या मंडळींनी तेवढा वेळ सावकाश चालायचा आहे. सावकाश. मग हे सावकाश चालत असताना आज काय करणं अपेक्षित आहे आजच्या दिवशी, की जर आजूबाजूला निसर्ग असेल, खिडकी असेल जवळपास, तुम्ही रस्त्यावरच असाल, तर कोणते कोणते आवाज येत आहेत निसर्गाचे, पक्ष्यांचे आवाज येत आहेत का, त्याचा आपण थोडासा वेध घेणार आहोत. थोडंसं अजून कुठले कुठले वेगवेगळे कुठे गाण्याचे आवाज ऐकू येत आहेत का, ते थोडंसं लक्ष देऊन ऐकणार आहोत. म्हणजे स्वतःबरोबर चालणार आहोत थोडक्यात, आणि आपल्या आजूबाजूच्या वेगाबरोबर चालणार आहोत. नंतर आपल्याला असं जाणवेल की आपण कुठला वेग पकडलाय, हा का धावतोय मनाने सुद्धा, आणि उगाच इकडून तिकडे जाताना काही जणांना प्रचंड घाईत जायची एक सवय असते, तर आज त्याच्या उलट शांत चालायचं आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शांत आणि निवांत चालण्याचा दिवस म्हणूनच साजरा होतोय. तर तसं चालून बघूया. बघा आनंद लगेच मिळतोय का, बरं निश्चित वाटेल एवढं मी सांगते.

रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आणि आता पटकन सांगणार आहे की कसे व्हिडिओज आपण एकमेकांना छान फॉरवर्ड करू शकतो. बरं, हे व्हिडिओज बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतात कारण हल्ली रील्स आणि वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया इतकं प्रचंड वेगात सुरू असतं की मी म्हणते तसं की जर मी बेडरूममध्ये बसले असेन आणि हॉलमध्ये माझं कोणी वडील किंवा आई असतील तर त्यांच्यापर्यंत विद इन सेकंड्स ते पोहोचलेले असतात. म्हणजे मी ऐकल्यानंतर काही क्षणात मला बाहेर तेच ऐकायला येतं असं इतक्या फास्ट झालेलं आहे. तर मध्यंतरी वसुंधरा दिवस आपला जेव्हा झाला तेव्हा एक छोटासा व्हिडिओ सगळीकडे खूपच म्हणजे पसरला. त्यामध्ये ना एक दोन तीन वर्षाचा छोटासा मित्र आहे आपला, अगदी छोटासा, आणि तो काय करतोय माहितीये का, प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्याच्या छोटूशा हाताने मिठी मार

0: करतोय, कवटाळतोय त्या झाडाला आणि म्हणतोय आय लव यू ट्री. किंवा जर त्याला असं मध्येच छोटं झाड दिसलं आणि त्याची पानं असतील तर त्या पानाला हात लावून तो म्हणतोय आय लव यू ट्री. किंवा तो वाळूवरून चालतोय समुद्र किनाऱ्यावर, आय लव यू सँड, आय लव यू सी. असं जे काही त्याला निसर्गातलं खूप सुंदर सुंदर दिसतंय, निसर्ग सुंदरच असतो, जे काही त्याला दिसतंय त्या प्रत्येकाला तो आय लव यू म्हणतोय. म्हणजे थोडक्यात त्याच्याबद्दलची कृतज्ञता तो त्याच्या पद्धतीने व्यक्त करतोय. पण तो छोटा मित्र बघून इतकं छान वाटतं आणि असं एक हसू आपल्या चेहऱ्यावर पसरतं नकळत, तर ते हसू आपण खूप सहज आपल्या जवळच्यांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत, जे जे आपल्या लिस्टमध्ये आहेत त्या सगळ्यांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची नृत्य आणि जे बघितल्यानंतर असं वाटेल आधी हसू येतं आणि मग वाटतं हे काय चाललंय, त्यापेक्षा असे जर आपण व्हिडिओ शेअर केले तर आपल्यालाही खूप छान वाटेल. आणि एकंदरीत सोशल मीडिया खूप चांगल्या प्रकारे आपण इतरांपर्यंत पोहोचवतोय ही जाणीवही आपल्याला नकळत होईल. भूषण सोनावणे, सुभाष चव्हाण, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे स्मिता आणि शिरीष पवार यांचा, प्रमोद देशमुख मेसेज आहे आपल्याला गिरगावहून, अखिलेश कारेकर, त्यानंतर मंगेश घरत, सुनील आणि स्वप्नाली जोशी, संध्या गावकर, मोरेश्वर धायमोडकर, त्यानंतर संदेश मेळेकर, प्रसन्न चक्रवर्ती, उर्मिला नितसुरे, नव्याने मेसेजेस पाठवले शलाका जोशी ह्यांनी, मंगेश जोशी हो पावसाची आतुरतेने वाट बघतोय, श्रीनिवास हिंगणे आणि अनिल गावडे ह्यांचा मेसेज आहे. अजूनही मेसेजेस येत आहेत पण एक व्यावसायिक विराम घेऊया.
1: Riva Diamonds from the house of PNG and Sons प्रस्तुत कर रहे हैं खास मॉनसून ऑफर.
2: असली डायमंड की असली चमक, आधुनिक डिजाइन और मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट.
1: आज ही विजिट कीजिए PN Gadgil शोरूम, रचना संसद, प्रभा देवी, सृष्टि प्राइम, गोखले रोड, ठाणे, फड़के रोड, डोंबिवली और बदलापुर.
2: Riva, नेचुरल डायमंड ज्वेलरी, शाइन नेचुरली.
3: यार मुझे कुछ जल्दी भेजना है, कोई सुपर फास्ट ऑप्शन है क्या?
4: अरे बिल्कुल, इंडिया पोस्ट लाया है 24 स्पीड पोस्ट, मतलब अगली ही तारीख तक तेज डिलीवरी. ओहो, यानी जरूरी डॉक्यूमेंट हो, पार्सल हो, सब कुछ तुरंत पहुंच जाएगा.
3: हाँ भाई, ट्रैकिंग भी रियल टाइम और रेट भी पॉकेट फ्रेंडली, और सबसे जरूरी OTP आधारित सुरक्षित डिलीवरी. बस भरोसा रखो इंडिया पोस्ट पर. अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से संपर्क करें या विजिट करें indiapost.gov.in.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा पहिला भाग आज ऐकूया.
1: माझगाव दक्षिण मध्य मुंबईतलं एक महत्वाचं ठिकाण. एकेकाळी मुख्य मुंबई बेटाची उत्तर हद्द माझगावला लागूनच होती, मध्ये फक्त उमरखाडीचं पात्र. आता ह्या ठिकाणी डोंगरी भाग असला तरी त्या काळी तो माझगावचाच भाग होता. त्या काळात संपत्तीची निर्मिती ह्या भागात होत होती. त्यामागचं मोठं यंत्र होतं माझगावच्या पूर्व किनाऱ्यावर असलेली लहान मोठी बंदरं, मुंबईच्या भाषेत गोद्या. इथल्या वाडी बंदर, फ्रियर बंदर, लोकभाषेत फेर बंदर, प्रिन्सेस डॉक, व्हिक्टोरिया डॉक इत्यादी महत्वाच्या गोद्या अजूनही इथंच आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून नाना तऱ्हेचा कच्चा पक्का माल मुंबईत यायचा आणि मुंबईभर जायचा तो इथूनच. मुंबईतल्या गिरण्या कारखान्यांमधून तयार होणारा पक्का माल निर्यात व्हायचा तोही इथूनच. जगप्रसिद्ध माझगाव डॉकच्या नावातच माझगाव आहे. मुंबई शहराची औद्योगिक यंत्राची अजस्र चक्र फिरायची ती या भागाच्या जीवावरच.
2: अनेक बड्या गिरण्या माझगावात होत्या. या गिरण्यांना लागणारा कोळसाही इथल्या बंदरावरच येत असे. गिरण्यांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा पुरवठा तर कित्येक वर्ष इथला भाऊचा धक्का करीत असे. कोकणातून आलेल्या आद्य मुंबईकरांनी भाऊच्या धक्क्यावरूनच तर मुंबईत प्रवेश केला होता. याच चाकरमान्यांनी पुढे मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात जान आणली आणि मुंबईला देशाचं बड औद्योगिक केंद्र बनवलं.
1: सन 1982 साली गिरणी संपाचं निमित्त झालं आणि औद्योगिक नगरी ही मुंबईची ओळख हळूहळू अस्तंगत होऊ लागली. इथल्या बंदरावरची आवक जावक रोडावली, गिरण्या बंद होऊ लागल्या, तसं या भागाचं महत्वही कमी होऊ लागलं. आणि आता हा भाग लहान साळी आणि गगनचुंबी इमारतींचा होऊ लागलाय. पण इतिहासात भेटणारं माझगाव मात्र खूप वेगळं आहे. माझगाव मला पहिल्यांदा भेटलं ते पोर्तुगीज आमदानीतल्या मुंबई शहराच्या इतिहासाचं वाचन करताना. सन 1533-34 मध्ये गुजरातचा सुलतान बहादूर शहा यानं मुंबईची 7 बेटं पोर्तुगीजांच्या ताब्यात दिली. त्यातलं एक बेट माझगावचं होतं. तेव्हापासून पुढच्या काळात मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना माझगाव वारंवार भेटत गेलं.
2: माझगावचं अस्तित्व फार जुनंय, पण ते दखलपात्र बेट नसावं. महिकावतीची बखर या पुस्तकात माहींचा उल्लेख आहे, परळचा आहे, भायखळ्याचा आहे आणि वाळकेश्वराचाही आहे, मात्र माझगावचा नाही. त्यानंतर मुंबईवर असलेल्या मुसलमानी अंमलातही माझगावचा उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाही. तो ठळकपणे येतो तो प्रथम पोर्तुगीजांच्या काळात. मुंबईच्या 7 बेटांपैकी एक असलेलं पोर्तुगीज छापाचं एक टुमदार गाव. समुद्रात पाय सोडून बसलेल्या छोटेखानी टेकड्या, खडकाळ समुद्र किनारा, आंबा, नारळ आणि विविध प्रकारची घनदाट झाडी आणि त्यात लपलेली नारळाच्या झापांनी शाकारलेली घरं, असं त्याचं नजरेसमोर येणारं चित्र होतं. मुंबईच्या इतर बेटांप्रमाणे माझगावचे मूळ रहिवासीही कोळीच. मुख्य धंदा मासेमारी, थोडीशी भात शेती, आंब्या नारळाची लागवड. माझगावचे आंबे फार प्रसिद्ध होते असं म्हणतात. असंही म्हणतात की एप्रिल मे आणि सप्टेंबर ऑक्टोबर अशी वर्षातून दोनदा फळं देणारी आंब्याची झाडं माझगावात होती. अजूनही काही टिकून असावीत.
1: पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या मुंबईच्या कुलाब्याची दोन बेटं वगळता पाचही बेटांवरची जमीन पोर्तुगीज राजानं पोर्तुगीज कुटुंबांना, चर्चना अथवा सैन्यात मर्दुमकी गाजवणाऱ्या अधिकाऱ्यांना भाडेपट्टीनं दिली होती. तसंच माझगावबाबतही झालं होतं, मात्र त्यात दोन फरक होते. मुंबईच्या इतर बेटांवरची जमीन अनेक जणांमध्ये विभागून भाड्याने दिली होती, तर माझगावचं संपूर्ण बेटच सन 1547-48 मध्ये कॅप्टन अँटोनिओ पेसो या सैन्याधिकाऱ्याला भाड्यानं दिलेलं होतं. आणि दुसरा फरक म्हणजे इतर बेटांवरच्या जमिनीसारखी माझगाव बेटाची भाडेपट्टी वार्षिक किंवा ठराविक मुदतीची नव्हती, ती वंश परंपरागत मालकीनं दिलेली होती. वंश परंपरागत एखाद्याला भाड्यानं दिलं गेलेलं मुंबईतलं माझगाव हे एकमेव बेट.
2: अँटोनिओ पेसोनं या ठिकाणी आपल्या राहण्यासाठी मोठा वाडा बांधला आणि त्या वाड्याच्या आवारात स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या दैनिक पूजेसाठी लहानसं चॅपल बांधलं. सन 1548 पासूनच्या पुढच्या काळात माझगावात हळूहळू पोर्तुगीजांची संख्या वाढत गेली. ते राज्यकर्त्या समाजाचा हिस्सा होते, त्यामुळं या बेटावर त्यांचा वरचष्मा होता. पुन्हा ते धार्मिक ख्रिश्चन होते, त्यांची बेटावर हुकूमत चालत होती. माझगावातल्या त्या काळातल्या प्रजाजीवनाच्या सर्वच अंगांवर पोर्तुगीज प्रभाव वाढायला लागला. धर्मांतर घडली, धर्म बदलल्यामुळे इथल्या रहिवाशांना नवीन पोर्तुगीज पद्धतीची नावं आडनावं मिळाली. तिथल्या मूळ रहिवाशांच्या भाषेत, खाण्यात आणि पेहरावातही त्या अनुषंगानं बदल होणं साहजिकच होतं.
1: माझगावात ख्रिश्चनांची संख्या जशी वाढू लागली, तसं पेसोच्या आवारातलं चॅपल पूजेसाठी अपुरं पडू लागलं. म्हणून मग त्या ठिकाणी सन 1596 मध्ये चर्च बांधण्यात आलं. हे चॅपल आणि त्याच जागी बांधलेलं चर्च म्हणजे भायखळ्याच्या सेंट ग्लोरिया चर्चचं मूळ स्थान. सन 1911-12 दरम्यान सेंट ग्लोरिया चर्च स्थानांतरित झालं.
2: मूळच्या चॅपलची जागा 1910 मध्ये पोर्ट ट्रस्टनं ताब्यात घेतली आणि त्या जागेवर 1924 साली अँडरसन हाऊस नावाची पोर्ट ट्रस्ट अधिकाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यात आली. तिच्या सोबतीला सागर दर्शन, सागरिका आणि तृष्णा 1 आणि 2 अशा इमारती कालांतरानं बांधल्या गेल्या. अँटोनिओ पेसोच्या मूळ चॅपलमधला क्रॉस अँडरसन हाऊस पासून जवळच असलेल्या चर्च स्ट्रीट या रस्त्यावर 1926 साली हलवला गेला.
1: हा झाला माझगावचा त्रोटक इतिहास. मुंबईच्या इतर बेटांच्या तुलनेत माझगावचा इतिहास फार मोठा आहे. इतका मोठा की 1976 साली आणल्या गेलेल्या द बॉम्बे सिटी लँड रेव्हेन्यू ऍक्ट मध्ये माझगाव इस्टेट आणि तिची वंश परंपरागत मालकी याच्यावर एक संपूर्ण प्रकरणच लिहिलेलं आहे. पण त्यात अधिक न जाता माझ

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई. ही मालिका तुम्हाला कशी वाटते श्रोते हो आम्हाला वेळोवेळी सांगत जा, कारण मालिका संपते त्यानंतर सहभाग त्याची नोंद घेणं थोडंसं काही वेळेला अवघड जाऊ शकतं. पण जेव्हा आपण सकाळपासून कार्यक्रमात भेटतो तेव्हा अज्ञात मुंबईचा आधीचा भाग ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं होतं, किंवा मुंबईची ही गोष्ट ऐकत असताना की नावं कशी मिळाली आहेत किंवा पहिली गिरणी कुठली, हे सगळं आपण ऐकतोय गेल्या काही दिवसांपासून, तर त्या गोष्टी कशा वाटतात तुम्हाला ऐकायला आम्हाला आवर्जून मध्ये मध्ये सांगत चला, फोन करून किंवा मेसेजेसच्या माध्यमातून. जाता जाता अभिजीत रेडीज, गणेश फाटक, नीलम खोत, मालिनी बागवे, सोनाली राणे, मनीषा कामरकर यांनी अगदी जाता जाता त्यांचे मेसेजेस आलेले आहेत. आणि आता मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे, निरोप घ्यायची वेळ झाली आहे. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. आपण सगळेच पावसाची वाट पाहतो आहोत अगदी आतुरतेने. दरवेळेला हवामान वृत्त किंवा हवामानाचा अंदाज ऐकत असताना अशी एक अपेक्षा असते की आता पावसाबद्दलची काहीतरी बातमी येईल, पण सध्या तरी अजून ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस, अशीच परिस्थिती आहे. या सगळ्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की अजूनही बाहेर उष्ण वातावरण आहे, ती काळजी आपण घेतोच आहोत, पण त्याबरोबरीने पाणीसुद्धा आता आपण थोडंसं जपून वापरणार आहोत. जशी आपल्याला गरज असेल त्याप्रमाणे आपल्याकडून अतिरिक्त पाणी वापरलं जात नाही किंवा वाया जात नाही आहे ना पाणी, ह्याची आपण आता काळजी घेऊया, कारण दिवस आता थोडेसे वेगळे आहेत. पाऊस जसजसा लांबतोय तसं आणि त्या बातम्यासुद्धा आपण ऐकतो आहोत. मी रश्मी आंबेडकर आता ह्या कार्यक्रमात इथेच थांबते. सुंदरसं गाणं आणि त्यानंतर हिंदी बातम्या असतील. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपले हे सगळे कार्यक्रम. इथेच थांबते, नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले. त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारत

साठी महत्त्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन न जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या एफआयएच महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं
पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर

दीपिका सोरेंगनं एक गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 अशी मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे तर आसाम मेघालय सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधन

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर ओडिशामधील रायरांगपूर इथं अनेक विकास प्रकल्पांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. यामध्ये एम्स भुवनेश्वरने आयोजित केलेलं वैद्यकीय शिबिर, एकात्मिक ग्रामीण पाईपलाईन पाणी पुरवठा प्रकल्प, ब्रह्मकुमारींचे मातृशक्ती भवन आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दरम्यान जागतिक सिकल सेल जागरुकता दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी निरोगी राष्ट्र उभारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत 7.19 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 2.46 लाखांहून अधिक व्यक्तींना सिकल सेल आजार झाल्याचे निदान झाले आहे आणि 4 कोटींहून अधिक सिकल सेल कार्डचं वाटप करण्यात आलं आहे, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण करणार आहेत. देशभरातल्या 94 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,880 कोटींहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल. 2.18 कोटी अधिक महिला शेतकऱ्यांनाही या हप्त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 20 हा दिवस पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून कृषी विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते आज पंतप्रधान

विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण करण्यात येणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. येत्या रविवारी होणाऱ्या नीट यूजीच्या पुनर्परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने एक अधिकृत व्हॉट्सअप चॅनल सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप संदेश 78 27 98 02 87 या अधिकृत मोबाईल क्रमांकावरूनच पाठवले जातील. NTA संदेश आल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याचे खात्री करावी असं आवाहन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली नवीन प्रवेशपत्र डाउनलोड केलेली नाहीत अशा विद्यार्थ्यांनाच प्रामुख्याने SMS, ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवले जात असल्याचं एजन्सीनं सांगितलं. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल मतदान पार पडलं. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी 22 तारखेला होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं शहरातल्या उस्मानपुरा भागातील शासकीय औषध विज्ञान महाविद्यालयात ही मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगानं बीट्स हॉटेल चौक ते गाडे चौक हा मार्ग मतमोजणी होईपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागानं कळवलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 2026 या वर्षासाठीच्या 5 ग्रंथ पुरस्कारांचं वितरण उद्या छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते साहित्य परिषदेच्या डॉ ना गो नांदापूरकर सभागृहात हा सोहळा होणार आहे. नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कारासाठी परभणीचे डॉ साहेब खंदारे यांच्या मराठवाडा अमूर्त संस्कृती संचित या ग्रंथाला तर नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग लवेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तर प्राचार्य म भी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिवकदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला देण्यात येणार आहे. बी रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कारासाठी ठाण्याचे क्षितिज देसाई यांच्या शीतपेटीतून जेव्हा जाग येते या कथासंग्रहाची तर मराठी पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठीचा राज देशमुख स्मृती पुरस्कार मुंबईच्या उमा नाबर यांना जाहीर झाला आहे. रोख रकमेच्या स्वरूपातले हे 5 पुरस्कार उद्या प्रदान केले जाणार आहेत. ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे. नीरज चोप्रा काही काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल ॲनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार। नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी। आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल ॲनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं। राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं। कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली। यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे। दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी

ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी

संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालाहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार श्रोते हो आणि शुभ दुपार. आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मी तुमचा मित्र प्रफुल्ल आचरेकर सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत. चला दोस्त हो बोलू काही या आपल्या सुंदर अशा कार्यक्रमात.

तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत एका सुंदर अशा विषयावर. खरं तर हा विषय काय आहे, कसा आहे, याबद्दल नक्कीच जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात आधी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आवडत्या गमतीशीर कोड्याला. आजचं कोडं आहे 2 लेन्सचा कॅमेरा ज्यात बॅटरी नाही, मेमरी कार्ड नाही, चार्जर सुद्धा नाही, तरी कॅप्चर करतो आयुष्यातलं सगळं काही. पुन्हा एकदा सांगतो, 2 लेन्सचा एक कॅमेरा ज्यात बॅटरी नाही, मेमरी कार्ड नाही, चार्जर सुद्धा नाही, तरी कॅप्चर करतो आयुष्यातलं सगळं काही. चला झटपट पटापट मला उत्तर सांगा. व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33 आणि आपला एसटीडी कोड आहे 022. चला खाजवा डोकं आणि बघा सुट्टे का कोडं.

0: आणि उत्तर आहे उत्तर सांगणार आहे उत्तर सांगणार आहे पण बऱ्याच जणांनी आपल्याला प्रतिक्रियेमधून आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे. त्यांची आधी आपण नावं घोषित करूया. डॉक्टर श्रीराम साणे, विठ्ठल मसालेकर, अशोक पाटील, नीलांबरी कुलकर्णी, वर्षा कारभारी, अरुण गावकर, बंडूकाका जोशी, पुण्यावरून अविनाश शेट्टे, शिल्पा तोडणकर, प्रकाश कुलकर्णी, विजया शिरपूरकर, अरुण सरमळकर, मिलिंद टिपनीस कुर्ल्यावरून आणि कमलाकांत जाधव यांनी आपल्याला उत्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर किशोर पेडणेकर आत्ताच नुकताच त्यांनी मेसेज केलेला आहे आनंद मोकाशी, श्रेय राऊत असे अनेक अनेक अनेक जण आपल्याला जोडले गेलेले आहेत आणि त्यांनीही उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे. आणि उत्तर आहे अर्थात आपले सुंदर सुंदर दोन डोळे अर्थात डोळ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि हो, याच डोळ्यांविषयी आजचा हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे. त्याबद्दल गाणी ऐकायला आपल्याला मिळणार आहेत. तर तेच डोळे जे आपल्या मनाचे आरसा असतात, जे शब्दांशिवाय हजारो भावना व्यक्त करतात, डोळे कितीही छोटे असले तरीही एका नजरेत सारं काही सामावण्याची ताकद असते. जे ओठ बोलू शकत नाही ते डोळे सहज सांगून जातात, नाही का? कधी त्यात प्रेमाची खोली दिसते तर कधी दुखावलेल्या मनाचं पाणी. कुणाच्या डोळ्यात बघून आपण हरवतो तर कुणाच्या डोळ्यात स्वतःला आपण शोधतो. तर आज याच डोळ्यांच्या संबंधित असलेल्या प्रचारांचा कसा अर्थ प्रत्येक शब्दागणिक बदलत जातो हे छोट्या छोट्या प्रसंगातून आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर डोळा या शब्दाशी निगडीत असलेली गाणी सुद्धा आपण आज ऐकणार आहोत. चला पहिला प्रसंग आधी आपल्यासमोर सादर करतो. नवीनच लग्न झालेला माझा मावस भाऊ आपली प्रेमकथा सांगताना मला म्हणाला, अरे मी तर तुझ्या वहिनीला पाहता क्षणी प्रेमात पडलो, कारण तिचे डोळे इतके बोलके होते की का कुणास ठाऊक. मी तिच्या डोळ्यात एवढा हरवून गेलो की मी न माझा राहिलो. डोळ्यात हरवणे हा वाक्प्रचार वापरून त्याने आपल्या पत्नीचं कौतुक केलं, ज्याचा अर्थ समोरच्या डोळ्यात इतके गुंतून जाणं की आजूबाजूच्या जगाचा विसर पडणं होय.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: तर श्रोते हो, आपण डोळ्यांविषयी बोलत आहोत आणि डोळे किती महत्वाचे आहेत आपल्याला ठाऊकच आहे. तर दुसरा प्रसंग असा की सकाळी गाढ झोपेत असताना मित्रांनी मला कॉल केला आणि कसे बसे मी डोळे उघडून त्याचा कॉल उचलला आणि त्याने मला विचारलं काय रे. मी त्याला विचारलं काय रे काय झालं, त्यावरून तो तिकडून माझे आभार मानायला लागला. थँक्यू सो मच, यू आर माय बेस्ट फ्रेंड, असं काही बडबडू लागला. मी म्हटलं अरे काय झालं, मुद्द्याचं बोल ना. तर तो म्हणाला ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगितलं होतंस मागे त्याच्यापासून लांब राहा, तुला पुढे जाऊन फसवेल तो. आणि सेम तेच झालं त्याच्यासोबत. त्या व्यक्तीने माझ्या चांगल्या

पणाचा फायदा उचलला. अरे पण खरं तर मला आज कळून चुकलंय की त्या व्यक्तीसोबत राहणंच चुकीचं आहे आणि तुझ्यामुळे आज माझे डोळे उघडले. मी त्या व्यक्तीपासून चार हात आता लांब राहायचं ठरवलंय. आता या प्रसंगात दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी डोळे उघडणे हा प्रचार आपल्याला ऐकायला मिळतो. ते म्हणजे नैसर्गिक पद्धतीने झोपेतून डोळे उघडणे आणि दुसरा म्हणजे सत्य परिस्थिती समजल्यावर किंवा चूक लक्षात आल्यावर डोळे उघडणे. तिसरा प्रसंग, टीव्हीवर मी बातम्या सुरू असताना बसलो होतो आणि त्या बातम्या कानावर पडत होत्या आणि भारतीय जवानांनी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना केले ठार अशी बातमी माझ्या कानावर पडली. तेव्हा मागून आजी असं म्हणाली की हे सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देतायत ना, म्हणून आपण शांत झोपू शकतोय आणि म्हणून आपला देश हा सुरक्षित आहे. डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खूप दक्षता घेणे आणि खरं तर त्याचमुळे आज आपण सुरक्षित आहोत असं म्हणता येईल.

आमच्या शेजारचा 5 वर्षाचा चिंटू नेहमी आपल्या आई वडिलांची नजर चुकवून आमच्या घरी खेळायला येतो आणि मग आम्ही इतकी मस्ती करतो की काही विचारू नका. पण मग एकदा आमच्या घरी आल्यावर तो काही घरी त्याच्या जायचं नाव काढत नाही जोवर त्याचे वडील त्याच्यावर डोळे वटारून बघत नाहीत. वडिलांनी वटारलेले डोळे बघून चिंटू बिचारा मग निमूटपणे घरी जातो. डोळे वटारणे म्हणजे अर्थात रागाने किंवा नजरेने धाक दाखवणे. त्यानंतर 10वीची परीक्षा संपल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून आमचे वर्ग शिक्षक असं म्हणाले होते की चला मुलांनो आता तुम्ही सुटलात, आता तुम्हाला रोज आमचा ओरडा नाही पडणार, तास कधी संपतो याची वाट नाही पाहावी लागणार, मित्रमैत्रिणींसोबत एकत्र डबा नाही खाता येणार आणि शाळा ही तुमच्यासाठी पुन्हा नाही भरणार. सरांचे ते शब्द ऐकून आमच्या सगळ्यांचे डोळे मात्र पाणावले. त्या दिवशी आम्ही शाळेला डोळे भरून पाहिले आणि शाळेचा निरोप घेत डोळ्यात तिला साठवले सुद्धा. या प्रसंगातून 3 वाक्प्रचार आपल्याला दिसतात. ते म्हणजे डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे, गहिवरून जाणे, डोळे भरून पाहणे म्हणजे समाधान होईपर्यंत पाहणे आणि डोळ्यात साठवणे म्हणजे कायम स्मरणात ठेवणे. याच डोळ्यांचे किती वेगवेगळे अर्थ आहेत ते आज आपण जाणून घेतोय. ऐकूया पुढील गाणं.

श्रोते हो, डोळ्यांविषयी आज आपण बोलत आहोत आणि खरं तर मराठीतील वाक्प्रचार हे डोळ्यांविषयी कसे आहेत, त्यांचे अर्थ कसे बदलत जातात याविषयी आपण बोलत आहोत. तर आम्ही घरातले सगळे चित्रपट पाहायला गेलेलो तेव्हा चित्रपट संपल्यावर माझ्या आईला मी विचारलं, आई कसा वाटला ग चित्रपट? तेव्हा आई म्हणाली, हा गाणी बरी होती पण स्टोरी काही खास नव्हती. त्यात त्या हिरोचे आणि हिरोईनचे ऍक्टिंग बघून माझा कधी डोळा लागला मला मेलीला कळलंच नाही. डोळा लागणे, अचानकपणे झोप येणे. आता या डोळ्यांविषयी, म्हणजे आपल्याला खरं तर निसर्गाने दिलेले हे दोन डोळे जे आहेत त्यांचे अर्थ किती किती आहेत ते आपण जाणू.

वाट पाहणे, डोळ्यात धूळ फेकणे, फसवणूक करणे, डोळ्यात डोळे घालून पाहणे, एकमेकांकडे प्रेमाने बघणे, डोळ्यात सलणे, दुसऱ्याचं चांगलं न बघवणं, डोळ्यात अंजन घालणे, दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवणं, डोळ्यांवर कातडे ओढणे, जाणून बुजून दुर्लक्ष करणे, डोळ्याला डोळा नसणे, काळजीमुळे झोपणं लागणे, डोळ्याला डोळा भिडणे, नजरेतून राग व्यक्त करणे, डोळ्याला डोळा न देणे, अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे, डोळ्यात अंजन घालणे, दुसऱ्याची चूक त्याला परखडपणे दाखवून देणे, डोळे दिपणे, थक्क होणे आणि आश्चर्यचकित होणे, डोळे झाक करणे, जाणून बुजून दुर्लक्ष करणे, डोळे खिळणे, एकटक किंवा टक लावून पाहणे, डोळ्यात धूळ फेकणे अर्थात फसवणूक करणे, डोळ्यांचे पाळणे फिटणे म्हणजे अत्यंत समाधान वाटणे. किती मजेशीर आहेत ना ह्या ह्या सगळ्या गोष्टी. खरं तर आता वेळ झाली आहे या अर्थात आपल्या चला दोस्त हो मध्ये निरोप घ्यायची. पुन्हा आपण भेटणार आहोत 3:10. तोपर्यंत आपण सगळ्यांनी ऐकत रहा आणि कार्यक्रमाचा आनंद घेत रहा.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या

0: रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनी रत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेवलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700+ अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे

2 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, 3:10 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। आणि मी तुमचा मित्र RJ प्रफुल्ल आचरेकर सप्तरंगी साथ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात करतो मनापासून सगळ्यांचं स्वागत। आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे। एक असा काळ होता जेव्हा महाराष्ट्रात संतांनी लोकांचं समाज प्रमोदन करत जनजागृती केली, पण त्याच महाराष्ट्रात आज समाज बिघडवण्याचं काम काही भोंदू बाबा करत आहेत। हल्लीत सर्वत्र गाजलेलं महाराष्ट्रातलं नाशिकमधलं प्रकरण, अंधश्रद्धेचा गैरवापर करून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे। आज आपण 2026 आहोत, तरीही आज अंधश्रद्धेच्या घटना आपल्या कानावर पडतात किंवा वाचनात येतात, याहून मोठी शोकांतिका कुठली असावी, नाही का? आज आपण अशाच विषयावर आधारित असलेल्या वेबसिरीजबद्दल बोलणार आहोत जी सत्य घटनेवर आधारित आहे। महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असलेल्या मानवतचा खटला यावर आधारित असलेली वेबसिरीज कशी आहे, त्याची स्टोरी कशी आहे आणि या वेबसिरीजचं नाव काय आहे सांगणार आहे। पण ऐकूया आधी एक गाणं।

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: Diamonds from the house of PNG and Sons प्रस्तुत कर रहे हैं खास मॉनसून ऑफर.
3: असली डायमंड की असली चमक, आधुनिक डिजाइन और मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट.
2: आज ही विजिट कीजिए PN गाडगिल शोरूम, रचना संसद, प्रभा देवी, सृष्टि प्राइम, गोखले रोड, ठाणे, फड़के रोड, डोंबिवली और बदलापुर.
3: रेवा नेचुरल डायमंड ज्वेलरी, शाइन नेचुरली.
4: तर या गूढ आणि रहस्यमय वेब सीरीजचं नाव आहे मानवत मर्डर्स. नावावरून आपण अंदाज लावलाच असेल की आजची वेब सिरीज ही रहस्यमय आणि थरारक असणार आहे, ज्यात उलगडत जाणार आहेत अनेक गोष्टी. आणि खरं तर काय आहे हा गूढ रहस्यमय भाग हे आपण आज जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राला ज्ञात असलेलं हे एवढं घृणास्पद असलेलं पहिलं सिरियल किलिंग प्रकरण कसं घडलं, गूढ उकललं की नाही, कोण होता सूत्रधार आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या वेबसिरीजच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा नव्याने जाणून घेणार आहोत. तर या वेबसिरीजचं मध्ये खरं तर जो काळ दाखवला आहे तो काळ आहे 1972 चा. कारण या ही घटनाच मुळात त्या काळात घडलेली होती. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मानवत या छोट्याशा गावातून ही गोष्ट सुरू होते. या गावात पारधी समाजातील काही माणसं अगदी छोट्या वस्त्या करून राहत असतात आणि त्याच वस्तीतील रुक्मिणी

0: रुक्मिणी नावाची अतिशय सुंदर देखणी बाई आपल्या उदरनिर्वाहासाठी हातभट्टी चालवते. तो भाग दुष्काळग्रस्त जरी असला तरी तळीरामांसाठी मात्र सुखावणारा होता. या तिच्या व्यवसायामुळे आजूबाजूच्या गावातील लोक तिच्याकडे येतात मद्यप्राशन करण्यासाठी. आणि यातच उत्तमराव बारहाते नावाचा एक अतिश्रीमंत व प्रतिष्ठित व्यक्तीही येतो. हळूहळू त्याचं जाणंयेणं वाढू लागतं. उत्तमराव हा अत्यंत चालाख बुद्धीचा आहे. तो विवाहितही आहे आणि त्याला मुलं बाळं सुद्धा आहेत. तरीही त्याचा रुक्मिणीवर जीव जडतो. रुक्मिणीला ही त्याच्या नवऱ्यानं टाकलेलं आहे आणि अचानक एके दिवशी रुक्मिणी गायब होते. काही दिवसांनी शोध घेतल्यावर गावातील लोकांना रुक्मिणी हे एका प्रशस्त वाड्यामध्ये राहत असल्याचं कळतं, जो उत्तमरावाने खास तिच्यासाठी विकत घेतलेला असतो. आता याच वाड्यातून रुक्मिणी हातभट्टीचा व्यवसाय सुरू करते. या सगळ्यात रुक्मिणीची बहीण समिंद्री तिलाही ती व्यवसायात हातभार लावते. उत्तमरावाच्या साथीमुळे व्यवसायही बहरतो आणि पोलिसांचा छापा पडायचाही बंद होतो. दोघंही खोऱ्याने पैसे ओढत असतात, पण रुक्मिणी मात्र दुःखी असते, कारण तिला स्वतःचं मूल हवं असतं. आता एवढी कमावलेली संपत्ती आयती उत्तमरावांच्या मुलांना मिळणार या चिंतेने ती ग्रस्त होते. मूल व्हावं म्हणून ती गावातल्या वैद्याकडून उपचारही घेते, पण गुण काही येत नाही. म्हणून मग नवस गंडेदोरे करायचा तिला नाद लागतो आणि त्यातच गणपत सावळे या नावाच्या मांत्रिकाच्या जाळ्यात ती सापडते. मांत्रिक रुक्मिणीला सल्ला देतो की ज्या वाड्यात ती राहते त्या वाड्याच्या समोर पिंपळाचं एक झाड आहे आणि त्यावर मुंजा आहे. जर तिने पिंपळाच्या झाडावर असणाऱ्या मुंजाला सुंदर मुलींचा बळी दिला तर ती नक्कीच पुत्र प्राप्त करेल. आता यात उत्तमराव तिला साथ देतो का आणि रुक्मिणी यात यशस्वी होते का हे जाणून घेणार आहोत. पण ऐकूया आधी एक गाणं.
1: ध्यानधारणा.

फक्त मूल व्हावं यासाठी उत्तमराव या कर्मकांडात सामील होणार नाही हे रुक्मिणीला ठाऊक असतं. म्हणून ती दुसरी चाल खेळते, ती म्हणजे गावातील गुप्तधनाचं आमिष त्याला दाखवते. आता गुप्तधन म्हटल्यावर उत्तमरावाचे डोळे फिरतात आणि तो अखेरीस रुक्मिणीवर विश्वास ठेवून तिला साथ देतो. रुक्मिणी याच संधीचं सोनं करते आणि उत्तमरावांच्या गडीला हाताशी घेऊन ती कामाला लागते. खरं तर या गडींच्या माध्यमातून ती मुंजासाठी भोग आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवते. भोग म्हणजे नरबळी. मांत्रिकाने सांगितले असते की चार भोग चढवावे लागतील आणि तेही कुमारिका मुलींचे. आणि मग इथून सुरू होतो निष्पाप निरपराध बळींचा सिलसिला. अकरा बकरा उकरा या कोड्याची उकल इथून सुरू होते.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AI

0: ऍपवरही।
1: नरबळी घेण्यासाठी शंकर आणि सोपान नावाचे गडी हे पाडा आणि वस्तीवर जातात आणि अल्पवयीन मुलींना संपवून त्यांचा भोग हा मुंजासाठी रुक्मिणीपर्यंत पोहोचवतात। पण मुंजा काही रुक्मिणीला पावत नाही। मग मुंजा नाराज असेल, त्याला अजून भोग हवा असेल असं समजून पुन्हा मध्यमवयीन मुलींचे एका मागोमाग एक असे बळी घेत जातात। डिसेंबर 1972 ते जानेवारी 1974 या 13 महिन्यांमध्ये तब्बल 11 बळी घेतले गेले होते। आता विचार करा, त्यावेळेस माणसांच्या मनात काय वादळ असेल, किती घाबरले असतील आणि कसे या परिस्थितीला सामोरे गेले असतील। हा काळ असा होता की लोक दुपारी घराबाहेरही पडायला घाबरायची आणि मग गावातील कुठलीही व्यक्ती अपराधी असू शकते असा अंदाज ते आपापल्यात बांधायचे। या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मात्र खास मुंबईहून एक स्पेशल CID ऑफिसर रमाकांत कुलकर्णी यांना बोलावलं जातं। त्यांच्या खांद्यावर मानवत हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी दिली जाते आणि मग ही जबाबदारी ते पार पाडतात का, ते शोध घेतात का आणि आरोपी सापडतो का, ऐकूया गाण्यानंतर।

प्रत्येक गावातील व्यक्ती साद घालत होता आपल्या देवाला, प्रत्येक व्यक्ती आरव करत होता आपल्या देवाला की या सगळ्या संकटातून आम्हाला मुक्त कर, कारण हे गावावर आलेलं जे संकट आहे, निष्पाप लोकांचा जे बळी घेत होते त्या बळी न घेण्यासाठी ते सगळेजण साकडं घालत होते, आणि हे बळी घेत असताना कोंडिबा नावाच्या व्यक्तीने हे बघितल्याचा संशय रुक्मिणीला येतो, आणि ती आपल्या बहिणीला म्हणजे समिंद्रीला त्यांना संपवण्यास सांगते। आता तिला काहीच याचा अनुभव नसल्याने ती कोंडिबाला कशीबशी संपवते, पण मागे सोडून जाते काही पुरावे। आता हे पुरावे कशा संबंधित असतात हे आपल्याला वेबसिरीज बघताना कळेलच। त्या पुराव्यांच्या आधारे मात्र रमाकांत कुलकर्णी यांनी आपल्या तल्लख बुद्धीने या साखळी हत्याकांडामागील काळे रहस्य आणि अंधश्रद्धेचा खेळ हा उघडकीस आणलेला असतो, आणि गुन्हेगारांच्या मुसक्या त्यांनी वेळोवेळी आवडलेल्या असतात। उत्तमराव आणि रुक्मिणीला ते अटक करतात, पण प्रत्यक्ष खुनात सहभागी नसल्याने वरील न्यायालय मात्र त्यांना निर्दोष म्हणून घोषित करतात। एकंदरीत हा तेव्हाचा काळ आणि या सगळ्या वेबसिरीजची ही कथा या सगळ्या गूढ रहस्यमय भागात आपल्याला बघायला मिळते, अर्थात मानवत मर्डर्स या वेबसिरीजमधून। पुढील जाणून घेऊया माहिती, पण ऐकूया एक आधी त्याआधी गाणं।

तर श्रोते हो, आज आपण एका अशा वेबसिरीजबद्दल जाणून घेतलं ज्याचं नाव होतं मानवत मर्डर्स. आशिष बेंडे दिग्दर्शित असलेली ही वेबसिरीज आपल्याला पाहायला नक्की हवी. या वेबसिरीजच्या आधी त्यांनी आत्म पॅम्पलेट नावाचा चित्रपट दिग्दर्शित केलेला, वेग्या धाटणीचा हा चित्रपट होता. आणि आता या मानवत मर्डर्सच्या निमित्तानं त्यांची एक वेगळी पद्धत सिनेमा किंवा चित्रपट हँडल करण्याची, ट्रीट करण्याची आपल्याला बघायला मिळते. आणि या सिरीजमधली जी स्टारकास्ट आहे ती अप्रतिम आहे, त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आजवर आपण अभिनेते मकरंद अनासपुरे यांना विनोद करताना किंवा विनोदी भूमिकेत बघितलेलं आहे, परंतु उत्तम राव या पात्राला त्यांनी जो न्याय दिला आहे, जे त्यांनी साकारली आहे ती भूमिका, ती अप्रतिम आहे. सिरियस नोटवर ही भूमिका सुरू होते आणि उत्तम राव जो त्यांनी उभा केला आहे या वेबसिरीजच्या माध्यमातून, तो बघण्यासारखा आहे. त्यानंतर सोनाली कुलकर्णी, अर्थात दोन सोनाली कुलकर्णी आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहेत, त्यापैकी सिनियर सोनाली कुलकर्णी, त्यांची भूमिका अर्थात रुक्मिणी ही सुद्धा तेवढीच ताकदीची आहे. आणि त्याचबरोबर समिंद्री ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर, या खरं तर दोघींना बघण्यासाठी ही वेबसिरीज आपण कृपया करून बघावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 18+ आहे, त्यामुळे कृपया करून लहान मुलांना आपण दाखवू नका. आणि जमल्यास आपण कमी काय म्हणू आपण त्यांना, जर तुम्हाला सहन होत नसेल, तुमच्या भावना अगदीच तुम्ही कमी अशा पद्धतीचा व्हायलेन्स आणि बघणारे असाल, तर आपण ही कृपया करून टाळावी. या निमित्ताने, आजच्या निमित्ताने ही वेबसिरीज मी का निवडली, कारण आज जे महाराष्ट्रात सुरू आहे, म्हणजे 1972 काळ बघता हे आपल्याला आत्ता या वेबसिरीजमधून कळते, परंतु आजही महाराष्ट्रात किंवा आजही भारतात असे अनेक प्रकार घडत आहेत. आणि मग तेव्हा वाटतं की आपण कुठल्या पद्धतीवर चाललो आहोत किंवा आपण कुठल्या मार्गावर चाललो आहोत, हा प्रश्न पडतो ही वेबसिरीज बघताना. त्याचबरोबर किशोर कदम सुद्धा आहेत, जे सौमित्र म्हणून आपण त्यांना कवी म्हणून ओळखतो. आणि यामध्ये स्पेशल ज्यांची वर्णी लागलेली आहे ते म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शित असलेले दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर, ज्यांनी स्पेशल CID ऑफिसरची भूमिका यात निभावलेली आहे. आणि तो जो संपूर्ण प्रवास आहे या संपूर्ण वेबसिरीजचा 8 एपिसोडमध्ये हा पाहण्यासारखा आहे. खरंच या वेबसिरीजच्या निमित्ताने आज फार फार फार खरं तर बरं वाटलं की आपण सारे अभिमानाने सांगतो की आपण 21व्या शतकात जगत आहोत, जिथे तंत्रज्ञान, विज्ञान आणि माहितीच्या अद्भुत प्रगतीचे युग सुरू आहे. पण या युगाने मानवी जीवनशैली, दळणवळणात आणि विचारसरणीमध्ये प्रचंड क्रांती जरी घडवून आणली असली, तरी आज हे जे काही चाललं आहे महाराष्ट्रात, भारतात, ते असं वाटतं की आपण प्रगतीच्या दिशेने कमी आणि अधोगतीच्या दिशेने जास्त वाटचाल करतोय की काय. हाचा संपूर्ण मानवत मर्डरचा कथानक आपल्याला मी सांगितला या आजच्या सप्तरंगी साथच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. अशा अनेक मराठीमध्ये सुंदर सुंदर कल्पना आहेत, सुंदर सुंदर कॉन्टेंट आहेत, ते बघण्यासारखे आहेत. आणि प्रत्येक रसिकांनी, प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींनी हा कॉन्टेंट बघणं गरजेचं आहे. आणि याच निमित्ताने आज पुन्हा एकदा 1972 ते 1974 काळ या वेबसिरीजमधून आपण सगळ्यांनी अनुभवला. आणि आता वेळ झाली निरोपाची, अर्थात 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या. आणि त्यानंतर 4 वाजता आपण भेटणार आहोत सांजेच्या पारीत. तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो.

आता ऐकूया आजच्या ठळक बातम्या. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या

आणि तो 76,803 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 155 अंकांची घसरण नोंदवत 24,013 अंकांवर बंद झाला. ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मंडळींनो, सांजेच्या पारीत मी तुमचं लाडको बाबलो तुमचा मनापासून करतय स्वागत. आणि पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांका कोपरापासून घालतय दंडवत. जशी तुमका सांगूची गरज नाही हा, पण तरी सुद्धा मी सांगतलंय. तुम्ही ऐकताच न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी तुमच्या लाडक्या बाबल्यासोबत हो. तर हातात घेवा आता चहाचो कप, हातात घेवा आता चहाचो कप आणि बाबल्याचे गजली ऐकत राहा गप.

वही वही गजल खरी असा खरी असा खोटी गजाली मी तुमका सांगणे ही नाही. माका माहिती आहे तुमका लय आनंद झालो हा. माका पण लय तुमका सांगते आनंद झालो हा. इतक्या दिवसानंतर मी तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी गप्पा मारतोय, त्यामुळे माका सुद्धा तेवढोच आनंद झालेलो असा मंडळीनो. तर बरेच जण आमका जोडले गेलेले आहेत, त्यातले विजेंद्र घाटोळ अकोल्यावरून म्हणतात बाबल्याचे गजली ऐकायला मजा येते. आमका सुद्धा सांगूक मजा येतं हो तुमका. त्याच्यानंतर रजनीकांत पाटील वाडवणवरून ते सुद्धा आमका मेसेज करतात, त्यांका सुद्धा आवडता कार्यक्रम. असे बरेच बरेच जण आता जोडले गेलेले आहेत. बघूया काय काय काय काय काय काय होतात आज गोष्टी आणि काय काय होतात गजली. तुमका तर माहितीच आहे आज बाबलो काय ऐकूचो नाही आणि बाबल्याक कोण थांबवू शकत नाही, त्यामुळे बाबल्यासाठी आणि त्याच्या गोष्टीसाठी हे नेहमीच मी जेवढं आनंदी असते तेवढे तुम्ही आनंदी असतात. ते गोष्टी ऐकूच जाती बरोबर की नाही. आज मी बाबा वेळ घेऊन खास येलेलो असं कारण माका बाबा गजली सांगूक लय आवडतात. त्यात मागे माझो चुलत भाऊ येलो होतो ना, ओ पक्क्या भाऊ हां माहिती आहे माका. त्याका तसो तो काय कामाचो नाही आहे म्हणा, पण माझा काम होता म्हणून मी त्याका म्हटलंय की बाबा जा जा आपलो कसो कार्यक्रम थांबूक नको हो, समजला ना, म्हणजे पुढे जाऊ काही माहिती मिळाक होई ना श्रोत्यांका म्हणून म्हटला त्याका पाठवलंय. त्यात मी आता नवीनच कामाक लागलंय ना हो, तुमका तर माहितीच आहे मुंबईक, त्यामुळे माका असा दररोज असा मिळायचा नाही येऊ, त्यामुळे मी फक्त ना शुक्रवारची अशी सुट्टी घेतलंय. फ्रायडे होय सुट्टी घेतलंय त्या दिवशी, म्हणजे कसा शुक्रवारीच मी फक्त तुमका असं भेटूक येऊ शकतंय, समजला मा हां. त्यामुळे मी तुमच्या आता भेटीक फक्त शुक्रवारी येतलं ह्या फिक्स असा. आता त्यासाठी मी माफी मागतोय तुमची. नाही नाही जमलंच तर माका शक्य झालं असता ना तर मी खाना नाळ नोटीन ओटी पण भरलं असते, पण कसा आता शक्य नाही आता तुमका माहिती आहे. त्यामुळे उगाच राग वगैरे काय रुसवे ठेवू नको माझ्यावर आणि माका म्हणजे तुमच्या लाडक्या बाबल्याक माफ करून टाका. हां रागावरून आठवला माका मागे म्हणजे आत्ता जो हल्लीच आपल्यावर तो रागावलो हा काय नटुरे. नटुरे म्हणजे अहो असे काय विचारतास म्हणून काय विचारतास अहो. निसर्ग निसर्ग इंग्लिशमध्ये का नटुरेच म्हणतात ना, NATURE काय म्हणतास नटुरे नाही नेचर म्हणतात. अरे होय तासता हो माझा जरा इंग्लिशचं प्रॉब्लेम आहे समजून घ्यावा हो. हां तर तो नेचर जो काय असा आपलो निसर्ग तो आपल्या माणसांवर रागावलो हा काय. नाही नाही म्हणजे जून महिनो उजाडलो तरी अजून पावसाचा काही पत्तो नाही हो. पशु पक्षी हैराण झाले आहेत आणि गावातलो बळीराजा सुद्धा. लय वाईट परिस्थिती सुरू आहे सध्या. मग माका वाटतं की आपण ना त्या वरुण राजाक ना गाराणा घालूया निसर्ग देवता, म्हणजे कसा तो आपला ऐकात गाराणा आणि लवकरात लवकर या संपूर्ण भारतात या संपूर्ण महाराष्ट्रात ना पाऊस पाडीत. चला चला मी तर तयार असतोय नेहमी, तुम्ही तयार असास की नाही ता सांगा, कारण शेवटी कसं कॉन्व्हर्सेशन आहे ना आपलं हे संवाद आहे, त्यामुळे संवादात तुमचं पण तेवढं सहभाग होयो. तर सगळ्यात आधी हात जोडा सगळ्यांनी, जोडलास खटा वागू नको वरना सगळा देव बघता. हां त्यामुळे मनापासून हात जोडा, गाराणा घालूचा देवा, समजला, देव सगळा बघता सगळा ऐकतलो. तर सुरू करूया आजचा गाराणा. जय देवा महाराजा, बारा गावच्या बाराराटीच्या बारा वैवाटीच्या महाराजा. तर आज ही सारी सृष्टी पावसाच्या आगमनाची वाट बघता हा. तो आज येत उद्या येत परवा येत या आशेवर चातकाप्रमाणे आपले डोळे लावून बसलेलो हा, पण तो काय अजून इलेलो नाही. त्यामुळे हे देवा झाला गेला सोडून दे इसरून जा आणि आमच्यावर पाऊस मात्र बरसू दे ही इच्छा तुझ्यासमोर प्रकट करतोय आणि आम्ही तुका सारे शब्द देतो की यापुढे आम्ही वृक्षतोड करूच नाय, प्रदूषण करूच नाय आणि पाण्याचो अतिवापर सुद्धा करूच नाय. किमान किमान एक तरी झाड लावू आणि निसर्गाचा रक्षण करू. आता मात्र या सृष्टीवर इलेला एल निनोचा संकट जा आना आता दूर करून टाक बाबा, म्हणजे तुझ्याच हातात आता सगळा, समजला. त्यामुळे 12-5 गणित एक कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव आणि त्या एल निनोचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा आणि एकदाचो पाऊस पडान दे रे महाराजा. हीच काय

तर मंडळींनो, आज आपण सांजेच्या पारीत जाणून घेतलो प्रसिद्ध जागेंबद्दल, तिथल्या खाद्य संस्कृतींबद्दल आणि खरेदीची ठिकाणांबद्दल, खाऊ गल्ल्यांबद्दल आणि काही विरंगुळ्यांच्या ठिकाणांबद्दल। तर आज आपण सांजेच्या पारीत करतलो मुंबईतील दादरची सफारी। कसा वाटला ऐकून? हा दादर, दादर हो, हा सगळ्यांचे फादर म्हणजे दादर। खरा तर मुंबईमधला असा ठिकाणा ज्या मुंबईतला खायच्या तरी माणसाक माहिती नाही असा ठिकाणच नाही म्हणजे दादर, ह्या सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण। दुसरी गोष्ट, खायच्या पण कानाकोपऱ्यात जावा आणि विचारा दादर तुम्हाला माहिती आहे का? कोण असो व्यक्ती गावचो नाही ज्याका दादर माहिती नाही, ही दादरची खासियत आहे। त्यामुळे आज दादरकर जे असत, मग ते परळ, दादर, वरळी, हे इथले जेवढे सगळे विभागात राहणारे आमचे बांधव असत, आमचे सगळे मित्रपरिवार असत, त्यांनी आधी पटापट माका मेसेज करा आणि माका सांगा की दादरमध्ये काय फेमस असा, म्हणजे कसा माका पण कळात, नवीन तुमच्याकडून माहिती मिळात। तर सांजेच्या पारीत करतलव आज मुंबईतली सफारी म्हणजे दादरची। परेल आणि माहीमच्या बेटाक जोडणारो बंधारो, ज्याका मराठीत पूल किंवा शिडी म्हणतात, त्यावरून पुढे नाव पडला दादर। दादर ह्या मुंबईतला पहिला उपनगर असा ज्या खऱ्या अर्थानं ओळख त्याची आस, मराठी मनाचा आणि मराठी संस्कृतीचा हृदयस्थान असलेला आमचा ह्या असा दादर। 1868 मध्ये दादर रेल्वे स्टेशन सुरू झाला। बरा ऐकताच ना, नाहीतर मग आपलं मीच एकटो बडबडत राहान। हां म्हणजे माहिती महत्वाची असा, ज्यांका माहिती नाही त्यांच्यासाठी पण हा आणि ज्यांका माहिती आ त्यांच्यासाठी पण हा। तर 1868 मध्ये दादरचा रेल्वे स्टेशन सुरू झाला। बघा किती वर्ष जुना असा या स्टेशन किंवा त्याचा इतिहास। तर मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम भागाक ह्यो जोडणारो खऱ्या अर्थान दादर स्टेशन हा। मग क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांच्यापासून ते भारतरत्न सचिन तेंडुलकरांची कर्मभूमी असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, किंवा आता त्याका आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं आपण म्हणतो, या नावांत प्रसिद्ध हा। याच दादरमध्ये मराठी अस्मिता उदयास दिली, चित्रपटप्रेमींसाठी प्लाझा सिनेमा असा, नाट्यप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह असा, जगप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर असा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी असा, पोर्तुगीज चर्च असा, हिंदू कॉलनी असा, पारसी कॉलनी असा आणि सगळ्यात महत्वाचो भाग म्हणजे अथांग पसरलेलो आणि दादरची शान असलेलो दादरचो समुद्र म्हणजे दादरची चौपाटी। आणि वैभवशाली अशी ही चौपाटी ज्यांनी बघूक नाही, ज्यांनी अनुभवलेली नाही, ते खरं तर काय बोलणार, म्हणजे बघूक होई म्हणजे माझा ह्या म्हणणार, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी कृपया करून दादरमध्ये यावा, दादरची चौपाटी अनुभवा आणि मग दादरच्या चौपाटीचो काय आनंद असा, संध्याकाळी बसण्याचो आणि सगळ्या या समुद्राचो आनंद घेण्याचो जो काय आहा, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर असो समुद्र दिसता माका, जो आनंद आना तो थयच बसून घेऊ होयो असा माका वाटता, कारण समुद्र काहीतरी आपणाक सांगता हो आणि त्यात मुंबईचो दादरचो समुद्र म्हटल्यावर काहीतरी वेगळाच सांगता। ऐकूया असाच एक शांत ठिकाणी बसल्यावर आपल्या जोडीदारासोबत म्हणूया, आपल्या मैत्रिणीसोबत म्हणूया, त्या शांत समुद्र ठिकाणी काय गाणं मनात येतं, तर गाणं काय आ, तर गाणं तुमच्यापर्यंत पोचूचा ह्या माझा काम असा, आता गाणं ऐका।

दादर म्हटल्यानंतर सगळे कसे जागे झालेत हा, आणि बरेच जण माका माहीत नसलेले गोष्टी पण माका मेसेज करून सांगतात. नाही नाही बरं वाटलं माका, जरा माझ्या माहितीत अजून भर पडा तो, बाकी काय नाही म्हणजे तुमच्यामुळे माझाही ज्ञान वाढात. तर काही जणांनी आपणास सांगितलेला असा, काय बघूया कोण असं त्यांचं नाव नाव नाव नाव नाव ना संजीव परब म्हणतात की शिवाजी पार्कमध्ये 1935 पासून संघाची स्थापना आणि शाखा पण असा, हे सांगायला कदाचित आपण नाही अजिबात नाही आमका काय संकोच नाही वाटतलो, मराठी अस्मितेचो अभिमान असा आणि अर्थातच आमका सगळ्यांक असा. त्याचबरोबर पणशीकर असा म्हणतात, आनंद मोकाशी असं म्हणतात की पणशीकर यांच्याकडे पियुष ह्या फारच चविष्ट लागता. त्याचबरोबर मामा काणे यांचे वडे, दादरची ती चौपाटी, अर्थात चौपाटीबद्दलच आता आपण वर्णन केलं होतं, त्याच्याबद्दलच आपण सांगत होतो, आनंद मोकाशी म्हणतात. त्याचबरोबर बरेच माका मेसेज येतात, स्वामी समर्थ महाराज मठ आणि त्याचबरोबर अशोक चं वडापाव, भाग्यश्री बोडस हे म्हणतात की तिथली प्रसिद्धी आ. आणि खरंच दादरमध्ये खूप खूप प्रसिद्ध, मनीषा फणसे म्हणतात की दादरमध्ये खूप हॉटेल्स आहेत, जिप्सी, प्रकाश, आस्वाद, तृप्ती आणि बऱ्याच प्रकारची वेगवेगळी हॉटेल्स आहेत. खरा माका या आवडतात की तुमच्याकडून माका अजून माहिती मिळता आणि ही माहिती अशीच अजून आपण जाणून घेऊची आ. पण दादर आज खऱ्या अर्थान समृद्ध असलेलो भाग असा, शहर असा, उपनगर असा, पण या दादरमध्ये काय मिळत नाही अशी एकही जागा नाही हो. म्हणजे बघा ना, एकतर पहिली गोष्ट म्हणजे लोकल ट्रेन ही आपण मगाशी जशी माहिती घेतलं की दोन्ही बाजूंका जोडलेली असा, मध्य रेल्वे पण आणि वेस्टर्न रेल्वे पण, बरोबर की नाही. त्याच्यानंतर त्या

रेल्वेमुळे इतकी सुविधा मिळता सगळ्यांका, म्हणजे गावात जाण्यापासून ते रोजची आपली प्रवास करणाऱ्या लोकांका सुद्धा, त्याच्यानंतर स्टेशनच्या बाहेर जर पाऊल टाकलास, असे फक्त एक पाऊल टाकलास की लगेच सुरू होता ती फुल मार्केटची गल्ली, बरोबर की नाही? आणि मग तो सगळो असो सुगंधान दरवळलेलो पूर्ण मार्केटचो फुल मार्केटचो असो आपण रस्तो चलूक लागलो की खयची फुलं घेऊ, ही घेऊ की ती घेऊ, ही घेऊ की ती घेऊ, असा होता की नाही? आणि सकाळी सकाळी तुमका सांगते म्हणजे दादरची पहाट किंवा दादर जो डोळो कधी उघडत असात तर माका वाटतं 4 वाजता किंवा त्याही आधी दादर ह्या खऱ्या अर्थान जागा झालेला असता, कारण दादरमधली वर्दळच, दादरमधली माणसाच आणि एकंदरीत दादर संपूर्ण मार्केट एरिया ह्यो तिथलो रात्रंदिवस चालू असता माझ्या मते, मी चुकत नसेन तर, कारण प्रत्येक मार्केटमधली म्हणजे मग फुल मार्केटमधली म्हणू नको किंवा मग फळ मार्केटमधली म्हणू नको, मच्छी मार्केटमधली म्हणू नको, अशी सगळी जागा ही खऱ्या अर्थान प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या सेवेसाठी ही उपलब्ध असता, आणि माका वाटतं त्यामुळेच सगळे लोक दादरमध्ये हे शॉपिंग करूक येतात, बरोबर की नाही? म्हणजे मग कुणाच्या घरी पूजा असतात, काही कार्यक्रम असतात, तर पटकन दादर कसा बरा पडता, दादरमध्ये स्वस्त पण मिळतात गोष्टी, ह्या आणखीन त्याच्यात महत्त्वाचा कारण असा, त्यामुळे पटकन दादरमध्ये उतरलो, ब्रिज उतरलो की पटकन आपण फुला घेतो जी वही नाही नको ती, आणि मग फुला घेऊन पटकन पुढे जातो. दुसरा का अजून काय पेट पूजा करूची आहात तर मगाशी सांगितलं मामा कानेंचं दुकान असा, तिथली जी काय चव असा ती आहा, म्हणजे काम पण करा आणि त्याच्यानंतर कामातून थकलास की आपलं पोटोबाजू, तो पोटोबा पण असो शांत करा. त्यामुळे माका वाटतं की दादरमध्ये ना अशी बरीच ठिकाणं असत ज्यांच्याबद्दल हळूहळू आपण जाणून घेतलं, पण तुमका पण सांगूची असत, म्हणजे मी काय एकटो असो सांगितलंही नाही, माझी पण माहिती जरा वाढाक होई, माझ्या पण माहितीत भर पडाक होई, त्यामुळे तुमका पण काम हा की तुम्ही पण माका सांगूचा, मेसेज करून सांगा, कॉल करून सांगा. तोपर्यंत ऐकूया ह्या आपण सुंदर गाना, दादरच्या आठवणीतला म्हणूया, खरं तर मुंबईच्या आठवणीतला म्हणूया, जा घेऊन जाणारा गाणं ऐकूया.

सगळे दादरकर खरंतर मुंबईकर जागे झाले आहेत आणि माका एक एक गोष्टी माका सांगतात बरा वाटता. आनंद मोकाशी म्हणतात की दादरची सर्वात जुनी आठवण राहून गेली ती म्हणजे प्लाझा समोरील गार्डनमध्ये कित्येक दशक रविवारी भेटणारे कोकणातील गावाकडील मीटिंगचे ठिकाण. म्हणजे काय बघा किती गोड आठवण असा. आणि अजूनही ही परंपरा सुरू असा, म्हणजे भाऊकीची मीटिंग म्हणू नको आमची तयच होता दरवेळी, त्यामुळे कसा फ्रीमध्ये पण ठिकाण असा आणि स्टेशनच्या जवळ असा, सगळ्यांका मध्यवर्ती असा ठिकाण असा ती जागा. त्याच्यानंतर आमचे दुसरे श्रोते म्हणतात नाशिकवरून की दादर ईस्टला दादासाहेब फाळके यांचा पुतळा आहे. ईस्टला एका बंगल्यात ते स्वतः राहत होते आणि त्याचबरोबर आज ही एवढी मोठी सिनेमासृष्टी आहे त्याची निर्मितीला तिथूनच सुरुवात झाली. मला वाटतं ही खरंच महत्त्वाची गोष्ट मी सांगणारच होते पण माका आवडला की खास नाशिकवरून वासंती फाळके ह्या आम्हाला सांगतायत की दादरच्या भागाबद्दल आणि दादरच्या मोठेपणाबद्दल खरं तर. आणि खरंच मित्रांनो, आज जी आपली चित्रपट सृष्टी असा त्याचे जे जनक असत अर्थात दादासाहेब फाळके यांची जी सुरुवात निर्मिती चित्रपट सिनेमासृष्टीची जी काय झाली ती दादरपासूनच झाली आणि ही आपला गोष्ट विसरून चालणार नाही. बरं, दादरमध्ये अजून काय काय असा, तर नयन शेळके हे सांगतात की दादरमध्ये कैलास लस्सी फेमस आहे. आता माका असा वाटता पटकन आता जाऊ खोया कारण माझ्या तोंडात पाणी सुटला, इतकी भारी भारी ठिकाणं असत. त्याच्यानंतर रघुनाथ पाटील वाढवणवरून म्हणतात की दादरला कपड्यांसाठी मार्केट पण असा फेमस. माका तर कपडे घेऊचे लागतले, तुमका पण घेऊचे लागतले, यावा वाढवणवरून पटकन. अजून गोष्ट महत्त्वाची म्हणजे दादरच्या स्टेशनच्या बाहेर सुंदर अशी गोष्ट आपणाक चाखूक मिळतात ती म्हणजे वडापाव. मुंबईचो खऱ्या अर्थी असलेलो जीव की प्राण असो मुंबईचो वडापाव. आणि त्या वडापावची चव जर चाखूची असा तर श्रीकृष्ण वडापाव ह्यो कमालीचो लागता, त्यामुळे न चुकता त्याका भेट देऊकच होई. आणि जसं की आता त्यांनी सांगितलं की जर चुकून माकून कोणाक वाटलीच तिखट जरा चव, तशी तिखट नाही आहे पण आता वेगवेगळे प्रकार पण इलेत ना हो, काय काय शेजवान चटणी टाकून काय काय बनवतात, काही चीज टाकून बनवतात, अशा पद्धतीचे पण वडापाव असत हा आजकाल मार्केटमध्ये म्हणजे बाजारात. त्यामुळे अशा पण पदार्थाची जर चव घेऊची असा तर ते पण तुमका थंय गल्ली आहे पूर्ण, म्हणजे छबिलदासची जी गल्ली आहे स्टेशनच्या बाहेर जरा थोडंसं एक 5-7 मिनटं चाललास, 5-7 मिनटं मी लयच म्हटले, 2 मिनटं मोजून चाललास ना की बरोबर छबिलदासच्या गल्लीत घुसलास की तुमका काय नको हव्या त्या सगळ्यात गावताला. मग तिकडे आता ते नवीन मोमोज पण झाले आहेत, त्याचा दुकान असा मोमोजचा, त्याच्यानंतर फ्रँकी पण मिळता, त्याच्यानंतर सँडविच पण मिळता, डोसो पण मिळता. म्हणजे माका वाटता खयचा खाऊचा आणि खयचा नाही खाऊचा ह्यो प्रश्न पाडूसाठी माका वाटता खास त्यांनी तो घातलेलो असा.

त्याचबरोबर मला जे आमचे श्रोते म्हणाले की कैलास लस्सी असा बरोबर आहे, कैलास लस्सी सुद्धा असा, आणि कैलास लस्सीची चव ही खरं तर काय म्हणजे ज्यांनी चाखल्याने त्यांना काय सांगूची गरज नाही, पण ज्यांनी नाही चाखल्याने त्यांनी नक्की कैलास लस्सीची चव चाखा. त्याचबरोबर अजून ना सरळ सरळ गेल्यावर म्हणजे पूर्व बाजूक सुद्धा चांगली चांगली दुकानं असत, त्यामुळे म्हणजे लस्सीची म्हणा ताकाची म्हणा, त्यामुळे जर कोणाक आता उन्हाळो तसं संपलो नाही जून महिनो उजाडलो हा, पण अजून पण उन्हाचं काय परिणाम कमी दिसत नाही, त्यामुळे ऊन काय जरी लागत असतात थोडाफार तर या कैलास लस्सीमध्ये जाऊन थंडावा घेऊ शकतास तुम्ही. त्याचबरोबर मालवणी आणि गोवन सी फूड खाऊसाठी पण तुमका चैतन्य आणि आता भारी वाटलं नाव सांगू काय तुमका, आचरेकर मालवणी कट्टा, म्हणजे बघा किती आम्ही फेमस असो आचरेकर. तर आचरेकर मालवणी कट्टात मध्ये तुम्ही जाऊ शकता, तिकडे तुमका मालवणी अस्सल गोवन सी फूड तुमका खाऊक मिळतली, त्यामुळे असे पण असत गोष्टी, त्यामुळे ऐकत राहूया. पण वडापाव विषयी जर आपण आता मुंबईच्या वडापाव विषयी जर बोलतो तर मुंबईचा वडापाव खरं तर मिरची सोबत खाण्यात जी काय मजा, वडापाव एका हातात मिरची आणि मग जी काय एकमेकांचा मिश्रण होऊन चव लागताना आहा, ज्याने खाल्ल्यान तो खरंच नशीबवान.

श्रोते हो, आज आपण दादर बद्दल जाणून घेतो. दादरची सगळी ठिकाणं आपण फिरतो आणि आत्ता माका एक फोन इलो होतो पुण्यावरून. मिलिंद टिप्पणीस

माझ्याशी बोलत होते. खरं तर ते मुंबईचे, त्यामुळे पुण्यात आता ते वास्तव्यात गेले असत, त्यामुळे मुंबईकरांका पुण्यात गेल्यावर कसा वाटत असत, म्हणजे मी वाईट अर्थानं बोलत नाही आहे, पण मुंबईची जी आपली गर्दी असा, मुंबईमधली जी प्रत्येकाची धावपळ असा, ती ते खरी पुण्यात मिस करत असतले असा त्यांचा माका वाटतं म्हणणं असत. पण आता त्यांनी मला एक सुंदर आठवण सांगितल्यानी की ते पहिले दादरलाच राहायचे आणि दादरला हिंदू कॉलनीत ते वास्तव्यात होते आणि त्यांच्या त्या हिंदू कॉलनीजवळ अजूनही ती गोष्ट असा, त्यामुळे तुम्ही भेट देऊ शकतास, ती गोष्ट म्हणजे इराणी हॉटेल असा दादरला, म्हणजे अगदी हिंदू कॉलनीच्या 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आती इराणी हॉटेल. आणि त्या इराणी हॉटेलमधलो बन मस्का आणि चहा, म्हणजे माका वाटतं मिलिंद भाऊंका, मिलिंद आमच्या टिपणीसरांका जाऊ आणि ती आठवण इलीच असतली, त्यामुळे ती गोष्ट ते आज मिस करत असतील. आणि खरंच ही ही ही आठवण असतं प्रत्येक भागातली, प्रत्येक शहरातली. त्याचबरोबर त्यांनी मला ही गोष्ट अजून सांगितलेली, ती म्हणजे एक बाजू गार्डनसुद्धा होता, म्हणजे बाग होती, आणि त्या बागेत पहिले रेकॉर्ड ऐकवले जायचे किंवा ते लावले जायचे, म्हणजे गाणी लावले जायचे, तेव्हा ते टबकडी असायची त्याच्यावर. म्हणजे किती गोड आठवणा बघा ना, म्हणजे बागेत फक्त आपण बसूक जातो, काही जण गप्पा मारूक जातो, पण या रेकॉर्डच्या निमित्तान काही रसिक तयार झाले तेव्हा, आणि आज तो खरं तर माहोल दिसत नाही, त्या दुःख आज माणसा एकमेकांशी पण बोलूक वेळ नाही, पण त्या निमित्तान आज ही सगळी उजळणी होता दादरमधली आठवणी बरेच जण माका सांगतात. त्याचबरोबर आता आपण जरा ना थोडासा दादरमधल्या मंदिरांमध्ये जरा दर्शन घेऊक जाऊया, म्हणजे मंदिरा एवढी असत दादरमध्ये की विचारूची सोय नाही. त्यामुळे पहिला सुप्रसिद्ध मंदिर किंवा आपण त्याका आपलं श्रद्धास्थान म्हणतो, दादरची ओळख आहे जी जगात भारी आहे, ती म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर असं म्हणतात, आणि ज्याची प्रचितीही सुद्धा सगळ्यांका असा की सिद्धिविनायक ह्यो सगळ्यांका पावता, जर नवस केल्यावर किंवा आपला मागणा त्याच्यावर सांगितल्यावर आपला मागणा, तर तो आपला मागणा ऐकता आणि आपली इच्छा पूर्ण करता, असो ह्यो देव खऱ्या अर्थानं आपलो गणपती बाप्पाचं रूप असलेलो सिद्धिविनायक आज दादरची शान असा. आणि जर जाऊचा असात तर कसा जायचा, काय जायचा, ह्या मी तुमका सांगीनच पुढच्या भागात. पण आता सध्या कुठली कुठली मंदिरं असत अजून दादरमध्ये ज्यांका तुम्ही भेट देऊ शकता, तर श्री उद्यान गणेश मंदिर जा छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवाजी पार्कात वसलेला असा, जा खरं तर खूप जुना असा आणि त्यालो सुद्धा गणपती बाप्पा सगळ्या भाविकांका पावता, त्यांच्यावर श्रद्धा ठेवता. मी जेव्हा जेव्हा कधी कधी आता मुंबईत इलंय त्यामुळे त्यानिमित्तानं माका बघूक मिळता, जे नवीन गाडी घेतात, नवीन काय ज्यांचे लग्न होतात, ती पहिली आधी दर्शन घेऊन बाप्पाचा जातात, म्हणजे किती मोठी गोष्ट असं की नाही. त्याचबरोबर स्टेशनच्या जरा इकडच्या बाहेर बाजूक पडलास ना तुम्ही, म्हणजे या साईडला, तर तुमका स्वामीनारायण मंदिर सुद्धा गावताला, त्यामुळे त्यात सुद्धा दर्शन घेण्यासारख्या स्वामीनारायण मंदिर सुंदर असा रेखीव असा आता मंदिर असा, आणि खरंच तासुद्धा बघण्यासाठी प्रत्येकजण जाऊ शकतात. त्यानंतर स्वामी समर्थ मठ सुद्धा प्रसिद्ध दादरमध्ये, स्वामींची लीला या सगळेच जण आपण जाणतो, त्यामुळे स्वामी समर्थांचो आशीर्वाद घेऊसाठी सुद्धा बरेच भाविक थै नेहमी जात असतात. त्यानंतर महावीर दिगंबर जैन मंदिर, आणि मगाशी सांगितलंय की बऱ्याच वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या धार्मिक स्थळं थं असत, त्यामुळे वेगवेगळी म्हणजे पोर्तुगीज चर्च म्हणू नका, मग त्याच्यानंतर अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे जाऊन मनाक शांती मिळता, आणि माका वाटतं ही शांती प्रत्येक माणसाक आज गरजेची असतं, नाही काय? मग त्यानिमित्तानं आपण दादरमध्ये येऊ होयो आणि दादरमध्ये आपण भेट देऊ होई, नाही काय?

मुंबईची माहिती अर्थात दादरमधली घेतो आपण सगळेजण आणि फिरतो आपण सगळेजण दादरमध्ये. माझ्यासोबत तुम्ही पण असास, माका बरा वाटता. दादरमध्ये काय काय काय काय गोष्टी असतात हे जाणून घेऊ. आमचे प्रणव शिंदे असं म्हणतात की दादर म्हणजे मुंबईचं हृदय असा. या गजबजलेल्या आणि मराठमोळ्या संस्कृतीच्या ठिकाणावर काही खास मराठी त्यांनी आमका लिहून पाठवले. दादरची शान आणि गर्दी, मुंबईची धावपळ आणि गर्दीची ती वारी, दादर स्टेशनवर आल्यावरच समजते खरी. दादर म्हणजे नुसती गर्दी नाही तर ती मुंबईकरांची धडधड हा चुकवून सगळ्या जगाची नजर, मन नेहमी धावतं जिथे ते आपलं दादर. आहा वा वा वा वा वा, मजा येईली मजा येईली. प्रणव शिंदेजी, तुमची ही खऱ्या अर्थान कविता दादरची ओळख सांगणारी असा. त्याचबरोबर आमचे अजय साखरे इंदोरवरून म्हणतात की कार्यक्रम खूप सुंदर चाललेलो हा, दादरबद्दल माहिती ऐकून बरा वाटला. माका पण बरा वाटता हो दादरबद्दल. म्हणजे मी आता तसो मालवणचो कोकणातलो, तुमका माहिती हा, त्यामुळे माका काय माहितीच नव्हती दादरबद्दल. त्यामुळे त्यानिमित्तानं माका दादरबद्दल माहिती पण कळली. त्यानंतर आपण आता जरा थोडासा वळूया आपल्या दादरमधल्या कपड्यांबद्दलची जरा खरेदी करूया. तर दादरमध्ये ज्यांका ज्यांका कपडे घेऊचे असतील, म्हणजे सांगूची गरज नाही आ, पण तरीसुद्धा माका माहिती देऊक आवडता ह्या तुमका माहिती आ. तर ज्यांका कपडे घेऊचे असतील, जे काही गावावरून माझ्यासारखी येलेली असतील मंडळी, ज्यांका माहिती नसतात ना ओ असं काय करतास, त्यामुळे ज्यांका ज्यांका माहिती नाही आ त्यांच्यासाठी माहिती, आणि जे दादरमधले जे मुंबईतले त्यांका तर माहिती आ की खय कपडे चांगले मिळतात. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांची आता लग्न पुढच्या वर्षी, आता लग्नांचा सीझन संपलो आहे, ज्यांची पुढच्या वर्षी लग्न ठरतील तर त्यांनी न विचार करता पटकन दादर गाठायचा. आणि हिंदमाता मार्केट ह्या फेमस आ, त्यामुळे हिंदमाता मार्केटमध्ये आपणा जी साडी जे कपडे व्हये नको त्या व्हरायटीचे सगळे एका लाईनीत असत. म्हणजे खाय जाऊची इकडे बघूची तिकडे बघूची गरजच नाही. म्हणजे एक लाईन आधी उजवीकडची करायची पूर्ण, मग जायचा डावीकडे, मग ती करायची पूर्ण. म्हणजे अशी तुमका सांगतेय मी एक कमीत कमी ना 50 तरी असतली दुकानं. म्हणजे एका बाजूक 50 आणि एका बाजूक 50 अशी 100 दुकानं हो मोजून. म्हणजे विचार करा किती तुमका व्हरायटी मिळतली. त्यामुळे बसतो जो असा ना बसतो, माझा अजून लगीन ठरला नाही पण जेव्हा कधी माझा लगीन ठरत तेव्हा मी सुद्धा बसतो तसंच करतलोय दादरमध्ये. ह्या माझा ठरला, हा ह्या मात्र ठरला. म्हणजे बाकी लगीन ठरू नको ठरू, पण कपडे काय घ्यायचे हे मात्र माझी ठरलेली गोष्ट. तर हिंदमाता मार्केट असा, जनता मार्केट असा, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे साडी रेडीमेड म्हणा, बाकी काही पीस पण असतात, ते पीस पण तुमका उपलब्ध थे होतील. त्याचबरोबर मगाशी आमच्या काही एका भाऊंनी सांगितल्यानी की ते म्हणाले मनीष मार्केट सुद्धा असा, तर होय मनीष मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकतास. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काही दुकानं असत तिथली फेमस जी ब्रँडेड कपडे थंय मिळतात असा म्हणू काया. म्हणजे मान्यवर नावाचा एक दुकान असा फेमस थंय सुविधा तर अरे हो महत्वाचा राहूलाच नाव कपड्यांचा ह्या सगळ्यात. सुविधा तुमका सांगतंय बाहेर पडलाच ना स्टेशनाच्या की पटकन तुमका दुसरीकडे दुसरी सुविधा उपलब्ध होतीत न होतीत माहिती नाही, पण सुविधामध्ये मात्र तुमका जाऊन सगळे सुखसुविधा कपड्यांच्या बाबतीत मिळतले. म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे वातानुकूलित असलेली ही शोरूम असा, म्हणजे पूर्ण एसीमध्ये तुम्ही जाऊन थंड पण व्हायचा आणि मनाक थंड मिळेपर्यंत तुमका कपडे खायचे नको हद हद ते सगळे शोधून ह्याच्यात घ्यायचे ती सुविधा. आणि सुविधाचे अजून एक खासियत तुमका सांगू काय, म्हणजे हल्ली आता मला कळलं म्हणून तुमका सांगतोय, ॲड्रेस कोणाक सांगूचो असत ना, म्हणजे लांबचो खायचो माणूस येत येऊचो असत किंवा कोणाक भेटायचा असत किंवा खायची मैत्रीण किंवा तुमची बायको मागे पुढे राहुली असत, तर त्यांका एकच सांगूचा ठिकाण म्हणजे पत्तो म्हणजे सुविधाकडे ये. माझा ह्यो वैयक्तिक अनुभव असा, किती जणांका अजून अनुभव येलेलो असा तो माका नक्की सांगा. कारण सुविधा ह्या नावच खरं तर आता ॲड्रेस झालेलो आहे दादरचो असं माका वाटतं. त्याच खरं तर दादरच्या मार्केटमध्ये फिरूया, पुन्हा ऐकूया एक सुंदर असा गाणा.

बरा चिवड्यावरून आठवला दादर मध्ये, म्हणजे खरं तर दादर परेल वरळी ही काय लांब लांब ठिकाणं नाही असत, त्यामुळे दादर मधल्याच आपल्या परळमधल्या भागात जरा आपण जर गेलो तर तुमका मसाल्याचे पदार्थ गावतीत, त्याच्यानंतर चिवडा फेमस असा, त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात ज्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्या मुंबईकरांची ओळख असलेला, ज्या मनात श्रद्धास्थान असलेला असा दैवत म्हणजे लालबागचो आमचो राजा. लालबागच्या राजाचा दर्शन घेऊक बऱ्याच लांबून जगातून माणसं येतात आणि खऱ्या अर्थानं लालबागचा राजा ह्यो पावता. आणि याच लालबागमधून लालबागची राणी असलेली आमची प्रज्ञा बनारसी या आमच्या ताईंनी फोन केलेल्यानी आणि ते आमका सांगत होते की आमच्या लालबागबद्दल पण सांगा. नक्कीच पुढच्या भागात अजून लालबागबद्दल जाणून घेऊचा असा. आता वेळ झाली आहे निरोपाची, खऱ्या अर्थान तुमका सगळ्यांका रामराम म्हणूची, तुमका टाटा बाय बाय करूची, पुन्हा भेटूया लवकरच आणि पुन्हा मारूया गप्पा छान छान. तोपर्यंत ऐकत राहा 107.1 मेगाहर्ट्सवर FM रेनबो आणि त्यानंतर आता 5 वाजता सुरू होतो लो लव्ह यू जिंदगी कार्यक्रम आणि तुमच्या भेटीक येतली या सोनम मॅडम, त्यामुळे ऐकत राहा. आणि खऱ्या अर्थानं दादरची ही वारी, दादरची ही जी काय आपण सफारी केलो ती आज माका वाटतं प्रत्येकानं आनंद घेतलेलो असात. जर काय राहिला असात, जर काय त्याच्यात कमी पडला असात तर नेक्स्ट टाइम आपण पुन्हा आता कव्हर करूया. पण दादरमध्ये इलास तर चुकून पण असे खाली आज जाऊ नको. आणि त्याच दादरमधल्या आणि त्याच मुंबईमधल्या कोळ्यांची ओळख असलेली ही मुंबई असा, त्यामुळे त्या देवीसाठी साकडा घालूया की ह्या सगळ्या लोकलमधल्या प्रवाशांका या मुंबईतल्या लोकांका अशीच चांगली बुद्धी दे, त्यांच्यावर लक्ष ठेव आणि जा काही संकट असा मुंबईवर येणारा त्या सगळा दूर कर एक आई एकवीरा, ह्याच म्हणून आजच्या नोटवर थांबतंय आणि तुमचं निरोप घेतंय. धन्यवाद.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथे आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आली। गेल्या वर्षात देशाचं संरक्षण उत्पादन विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर संरक्षण क्षेत्रातली निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं। मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 607 अंकांची घसरण झाली आणि तो 76,803 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 155 अंकांची घसरण नोंदवत 24,013 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता।

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल, तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात

आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहन आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार। वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही। आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर। चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला। मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं। एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे। त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं।

0: बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे ही ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या ॲल्युमिनियम एस्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम्स सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हॅरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGCची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड

आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023 विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवन आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी आणि हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्ज डिजिटल रिसीव्हर म्हणजेच DRM वर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह तसंच वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 5:04 होत आहेत. वंदन कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबेडकरचा सप्रेम नमस्कार.

सुधीर फडके यांच्या स्वरात मंडळी आपण ऐकलं सुप्रभात स्तोत्र. तुम्हा सर्वांनाही सुप्रभात. आज आहे 20 जून शनिवार आणि आपण भेटलेलो आहोत वंदन कार्यक्रमात. तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर. मंडळी, आज वंदन कार्यक्रमामध्ये आपण कशाबद्दल बोलणार आहोत, कशाबद्दल ऐकणार आहोत याची तुम्हाला सर्वांना खूप उत्सुकता आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जरूर सहभागी होऊ शकता. 8657661071 अर्थात 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सॲपचा क्रमांक. आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515 41 32 किंवा 4515 41 33. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांच्यासाठी. काहीतरी असं घडलंय मंडळी जगात की ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि त्याचे संदर्भ जाणून घेतले गेले पाहिजेत, ते आज आपण घेणारच आहोत. शनिवार आहे त्यामुळे काही छान छान गाणीही ऐकणार आहोत. आजची सगळी गाणी तुम्हाला कशी वाटतात त्याच्याबद्दलही लिहा, आणि तुम्हाला जर कुठली गाणी ऐकायची असतील तर त्याबद्दलही जरूर लिहा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. यानंतरचं गाणं पुन्हा एकदा तुमच्यासाठी वंदन कार्यक्रमात.

म्हणजे आपण भारतीय शिल्पकलेबद्दल बोलत होतो. वंदन कार्यक्रमात आपण नेहमीच त्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. भारतीय शिल्पांची एक शैली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याला शिल्प भाषा असंही म्हणू शकतो. जशी भारतामध्ये कोरली जात होती तशीच बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातनं शिल्प कोरली जातच होती. पण भारतीय शिल्पांच्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर काही ठिकाणी ती वारंवार खंडित अस

लेली आपल्याला दिसतात, म्हणजे एकसंध उत्क्रांतीचा त्याचा समजा जो आलेख बघायचा आहे आपल्याला, तो आपल्याला सगळ्याच्या सगळा अभ्यासायला मिळत नाही काही ठिकाणी. भारतीय परंपरा आहे ती निसर्गाशी संलग्न असलेली आहे, संक्षिप्त आहे, निसर्गाशी सादृश्य आणि साधर्म्य दाखवणारी आहे. एखाद्या गोष्टीचं काटेकोर अनुकरण करून जसंच्या तसं ते शिल्पामध्ये चित्रित करणं, अर्थव्यक्ती त्यातली किंवा भाव अभिव्यक्ती ह्याच्यावरती भर आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतो. या आणि अशा शिल्प परंपरेमध्ये सुरुवातीची काही शिल्पं आहेत त्याच्यामध्ये मानवी आकृतींसारखीच निसर्गाला सुद्धा ठसठशी जागा आहे. प्रत्येक वैशिष्ट्यासोबत निसर्गाला त्याच्यामध्ये आणलेलं आहे आणि अभिव्यक्तीचा एक भाग जितका सहज होतो तितका सहज सोप्या पद्धतीने वृक्षांना त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. वृक्ष किंवा निसर्ग त्यातले सर्व महत्त्वाचे घटक आणि त्यांचं पर्सोनिफिकेशन हे आपल्याला या शिल्पांच्यामध्ये पाहायला मिळतं. आज आपण अशाच साधारण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, कारण मानवी उत्क्रांतीच्या काळामधला एक साक्षीदार आपण नुकताच गमावलाय मंडळी. 12 शतकांपासून उभा असलेला मेजर ओक वूड, किंवा मेजर ओक असं ज्याला म्हणतात, किंवा जो इंग्लंडच्या शेरवूड वनामध्ये होता, हा यंदाच्या वसंत ऋतूमध्ये मोहरला नाही आणि तो मृत झाला असं तज्ज्ञांनी जाहीर केलं. त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे 1200 वर्षांपासून संपूर्ण मनुष्य किंवा काय संपूर्ण जगाच्या इतिहासाचा हा साक्षीदार असलेला वृक्ष आता आपल्यामध्ये नाही आहे. पण भावनिक नातं त्याच्याशी जे होतं ते आपलं सगळ्यांचं असणारच आहे. त्या झाडाशी निगडीत त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. 1200 वर्षामध्ये त्याने काय काय पाहिलं असेल आणि अशा पुरातन वृक्षाचा मृत्यू होणं हे खरोखर हवामान बदलाचे संकेत आहेत. वाढतं उष्णतेचा परिणाम किंवा पावसाचं पाणी त्याच्या मुळापर्यंत पोहोचू न शकणं, त्यामुळे त्याची मुळं कमकुवत होणं, त्याचे परिणाम सततचा माणसांचा वावर याचेही परिणाम असू शकतात, काही असू शकतं. पण 1200 वर्षानंतर त्यांना आपल्याला सोडून जाणं हे काही विशिष्ट गोष्टींचं द्योतक आहे. असं भारतीय शिल्पांच्या मध्ये काय काय पाहायला मिळालंय किंवा भारतीय संदर्भ असे पुरातन वृक्षांचे कुठले कुठले आहेत त्याच्याबद्दल आपण आज बोलूया ह्या निमित्ताने. खरोखरच 1200 वर्षांपूर्वीची वृक्षशिल्प आपल्याकडेही होती, वृक्षपूजन आपल्याकडे होतं, त्यानिमित्ताने ह्याच्याबद्दलही बोलूया. तेव्हा हा मेजर ओक छोटासा असेल, कधीतरी रुजला असेल, इतका प्रचंड अभ्यास त्या झाडाचा झालेला आहे. पण त्यावेळेला भारतामध्ये काय घडत असेल, भारतामध्ये त्यावेळेला वृक्षपूजन कसं होत असेल याचे संदर्भ आज आपल्याकडे आहेत, त्याच्याबद्दल आज बोलूया वंदन कार्यक्रमात. आणि सोबतीला सुंदर गाणी आहेतच.

मंडळी, वृक्ष पूजा ही फक्त भारतातच नाही तर जगामध्ये भरपूर ठिकाणी आहे. सर्व वृक्ष पवित्रच आहेत असं झरथुष्टाने म्हटलेलं होतं. ग्रीसमध्ये सुद्धा जिथे ऑलिम्पिक स्पर्धा होतात किंवा जेव्हापासून ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झाली तेव्हा त्याच्यामध्ये विजयी झालेला जो वीर खेळाडू असेल हा वृक्षदेवाचा मानवी प्रतिनिधी असं मानलं जायचं. आणि त्यामुळे त्याचा मुकुट होता, त्याची सजावट पण पवित्र वृक्षाची कोवळी पानं आणि त्याच्या डहाळ्या त्यांनी केली जायची. नाताळच्या सणामध्ये ख्रिसमसचंही झाडच उभं करतात. वृक्षांच्या बद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचाच तो प्रकार आहे. आपल्याकडे बोधी वृक्ष, त्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की बोधी वृक्षाच्या खाली बसूनच तर साक्षात्कार झालेला होता. इझियन कलाकृतीमध्ये पवित्र वेदीजवळ झाडं आहेत किंवा त्या वेदीतूनच विस्तार पावलेली झाडं आपल्याला पाहायला मिळतात. पश्चिमी संस्कृतीमध्ये ओक वृक्षाचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि हा जो मेजर ओक होता हा 1200 वर्षांचा ओक वृक्ष होता आणि त्याचं एक दंतकथेशी सुद्धा असलेलं एक खास कनेक्शन होतं. म्हणजे रॉबिनहूडची गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, श्रीमंतांच्याकडनं संपत्ती घेऊन गरिबांच्या मध्ये वाटणारा जो रॉबिनहूड होता तो आणि त्याचे साथीदार याच मेजर ओकच्या आश्रयाने राहायचे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे हा वृक्ष पाहण्यासाठी हजारो लाखो संख्येने पर्यटक तिथे जायचे. शेरवूडच्या वनामध्ये असलेला हा मेजर ओक हा इंग्लंडच्या केवळ नाही तर सर्वच तिथल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग होता, एक नैसर्गिक सांस्कृतिक अशी ओळख होती. पण आता मात्र तो आपल्याला सोडून गेलेला आहे, काळानुसार त्याचा मृत्यू झालेला आहे. तरीसुद्धा हा संपूर्णपणे तिथून हटवला जाणार नाही आहे कारण त्याच्या लाकडावरती अनेक कीटक आजसुद्धा राहता आहेत. अनेक पक्ष्यांची नांती घरटी त्याच्या अंगाखांद्यावर अजूनही आहेत आणि त्यामुळे एक भावनिक नातं या झाडाशी संपूर्ण देशाचं आणि त्या देशाला त्या वृक्षाला भेट दिलेल्या प्रत्येक पर्यटकाचं होतं. आणि त्यामुळे वृक्षपूजा जशी आपल्याकडे होते तशी ती पाश्चात्य ठिकाणी सुद्धा होतच होती. म्हणजे एक ग्रीक देवता विश्व जे आहे त्याच्यामधला देवांचा राजा झियस असं म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जसा पर्जन्य देव वरुण राजाला समजलं जातं तसं तिकडे झ्यूस राजाला पर्जन्य देव समजतात. आणि त्याची पूजा करताना जो विधी केला जायचा त्याच्यामध्ये ओक वृक्षाचं महत्त्वाचं स्थान होतं. म्हणजे या सगळ्या ओक वृक्षांच्या पानांच्या सुवर्णाकृती आपल्याला त्यांच्या बऱ्याचशा मोटिव्समध्ये दिसतात. वड, पिंपळ, औदुंबर, तुळस, बेल, कदंब, पारिजातक किंवा रुई किंवा अशा काही वृक्षांची पूजा आपल्याकडे सुद्धा आहेच की. आणि संस्कृती कोशाचा अभ्यास जर आपण केला तर अगदी पुराणामध्ये सुद्धा त्याचे अनेक उल्लेख आपल्याला मिळतात. तर या एका घटनेचा खूप मोठा संकेत आहे आणि मला वाटलं की आजच्या वंदन कार्यक्रमात त्याबद्दल बोललंच पाहिजे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सहभागी होत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. तुम्ही जरूर व्हा. 5:30 होत आहेत. छान छान गाणी तुम्हाला ऐकवते.